मध्यम लहरी 249° 60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 25 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, या प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत आणि सर्व श्रोत्यांना रोहित इंदोलीकरचा नमस्कार. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी आज या कार्यक्रमात कविता खरवंडीकर यांच्या स्वरात अच्युता अष्टकम आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. यानंतर प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांचीही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णदास यांची भक्तिरचना ओंकार दादरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत आहे यशवंत देव यांचं.

ओंकार दादरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली कृष्णदास यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

ही होती जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी यांची रचना. श्रोतेहो प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंदार आपटे यांनी संगीतबद्ध केलेली माया धुप्पड यांची भक्तिरचना. गायिका आहेत देवकी पंडित.

देवकी पंडित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात माया धुप्पड यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मंदार आपटे यांचं. प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया हिंदी भक्ती रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत कबीर यांची ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात कवी गिरीबल यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिलिकॉन अन्नद्रव्य याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, आपण पिकांना त्यांची चांगली वाढ व्हावी या दृष्टीतून अनेक अन्नद्रव्यांचा पुरवठा वरचेवर करत असतो. परिणामी आपल्या जमिनीचा पोत वाढून जमिनीची सुपीकता वाढते आणि ही पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्य त्यांना जमिनीमार्फत पुरवली जातात. परिणामी आपलं उत्पादन चांगलं येतं. पिकांसाठी इतर अन्नद्रव्या इतकंच महत्त्वाचं असणारं सिलिकॉन या उपयुक्त अशा अन्नद्रव्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, पिकं सिलिकॉन जमिनीतून शोषून घेतात. भात पीक जमिनीतून जवळजवळ 180 ते 117 किलो एकरी सिलिका शोषून घेते. 12 महिन्याचं ऊस पीक साधारणतः 350 ते 400 किलो एकरी सिलिका शोषून घेते. त्यामानानं जमिनीत सिलिकॉनचा पुरवठा आपण करतो की नाही याचा मात्र आपण अभ्यास करायला हवा. एवढंच काय, कित्येकांना सिलिकॉन या अन्नद्रव्याची साक्षरता देखील नाही आहे. जमिनीतले सिलिकॉनचं प्रमाण आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतं. यामुळं जमिनीची सुपीकता कमी होऊन पिकाची उत्पादन क्षमता देखील कमी झाल्याचं दिसून येतं. सिलिकॉन जमिनीत वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येतो. उपलब्ध सिलिकॉनचे हे प्रमाण जमिनीतल्या ओलाव्यावर अवलंबून असतं. जांभ्या रंगाच्या जमिनीत सिलिकॉनचं प्रमाण कमी असतं. इतर जमिनीत सिलिकॉन कमी अधिक प्रमाणात असल्याचं आढळून येतं. भात पिकामध्ये सिलिकॉन जेल तांदळाच्या तुसामध्ये, पानाच्या देठामध्ये, कडामध्ये तसंच संपूर्ण पानांमध्ये साठवला जातो. पानांच्या पेशीमध्ये सिलिका जेल 2.5 मायक्रॉन जाडीच्या थरामध्ये साठवले जाते. सिलिकॉन हे अन्नद्रव्य पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

व्यवसाय. पिकांची मुळे जमिनीतून सिलिकॉन शोषून घेऊन ती पानामध्ये साठवतात आणि त्यामुळं किडी रोग पडत नाहीत. सिलिकॉनमुळे वनस्पतीच्या पेशीमध्ये शक्ती निर्माण होते, वनस्पती सरळ वाढतात, त्या लोळत नाहीत, वाढ चांगली होऊन उत्पादन देखील वाढतं. सिलिकॉनमुळे वनस्पती आणि पाने हे सरळ वाढतात. यामुळं एकमेकांची सावली एकमेकावर पडत नसल्याकारणानं पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून प्रकाश संश्लेषण क्रियेस मदत होते. सिलिकॉनयुक्त खताचा वापर केल्याने थंडीचा परिणाम कमी होण्यास मदत होते, तसंच जास्त तापमानाचा परिणाम कमी होण्यास देखील मदत होते. पिकातील सोडियमच्या क्षारांचं प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते. नत्रयुक्त खताबरोबर सिलिकॉन वापरल्यास पानातील प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढून पिकांचं उत्पादन वाढतं. सिलिकॉनमुळे जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढून स्फुरदाचं प्रमाण वाढतं. सिलिकॉन आणि पालाश यांच्या एकत्रित वापरामुळं पिकांचं उत्पादन वाढतं. सिलिकॉनमुळे ऊसाचं उत्पादन वाढतं, तसेच ऊसात साखर निर्माण करणं आणि ती साठवून ठेवणं हे कार्य सिलिकॉनच करत असतं. सिलिकॉन

0: पानातील प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढून पिकांचं उत्पादन वाढतं. सिलिकॉनमुळे जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढून स्फुरदाचं प्रमाण वाढतं. सिलिकॉन आणि पालाश यांच्या एकत्रित वापरामुळं पिकांचं उत्पादन वाढतं. सिलिकॉनमुळे ऊसाचं उत्पादन वाढतं. तसेच ऊसात साखर निर्माण करणं आणि ती साठवून ठेवणं हे कार्य सिलिकॉनच करत असतं. सिलिकॉन वापरल्यामुळं पिकाच्या खोडाची जाडी, फुटव्यांची संख्या, वनस्पतींची उंची, दाण्याचे वजन वाढून उत्पादनात वाढ होते. भात तुसाच्या काळसर राखेत सिलिकॉनचं प्रमाण हे 80 ते 90% असल्याचं दिसून येतं. तसंच ऊसाच्या पाचटाची राख, अगर बगॅसची राख यात 45 ते 55% सिलिका असते. सिलिकॉन हे पिकाच्या उत्पादनासाठी उपयुक्त असं अन्नद्रव्य आहे. म्हणून पाचटाची राख, बगॅसची राख तसंच ऊसाचं पाचट, भात पेंडा यांचा फेरवापर आपण करायला शिकलं पाहिजे. आणि शक्य झाल्यास कॅल्शियम सिलिकेटचा जर आपण वापर केला तर नक्कीच यापासून आपल्याला सिलिकॉन जमिनीला उपलब्ध करून देता येईल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात सिलिकॉन अन्नद्रव्य याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
3: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
4: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळीदरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे, स्वच्छता आहे, तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.
3: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्त्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
4: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिला आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे

0: असे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिच्या मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित केला जाईल. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
4: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
5: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 तुलनेत आत्तापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअस

0: सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आज दिनांक या अंतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल। 7:20 एक गाणे ताजे तवाने। दरम्यान सकाळी 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात आणि त्यानंतर 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सकाळी 7:50 गाणी मनातली हा कार्यक्रम। सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील। सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल चिंतन हाच चिंतामणी। त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल।

आज सकाळी 9:10 कार्यक्रम आपण ऐकणार आहात साहित्य सौरभ। यामध्ये घर असावं घरासारखं हा पुष्पा प्रभुदेसाई यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल, सादरकर्त्या तेजा दुर्वे। हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनः प्रसारित केला जाईल। आज सकाळी 9:30 नाट्य सिने टेलिव्हिजन अभिनेता ऋषिकेश शेलार यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। आज सकाळी 10:15 आपण ऐकणार आहात कार्यक्रम विविधा। यामध्ये मेरा ससुराल मेरा मायका ही हिंदी कथा आपण ऐकाल। वार्ताकार आहेत प्राध्यापक अशोक बाचुलकर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर। सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट

गीतांचा कार्यक्रम, त्यानंतर 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पाणी हेच जीवन या आख्यानावर आधारित आसावरी काळे यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि आज 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची आजची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सभेच्या सुरुवातीला आज 5:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये बाळू बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज 7:30 माझा आवार माझं शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आज 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आपण ऐकाल. आज 10:00 आप की पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये श्री विश्वनाथ यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आम्ही प्रसारित करणार आहोत. रात्री सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर अशी आहे आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:02 आणि 12 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, सुप्रभात. आज आहे सोमवार, दिनांक 25 मे 2026. आजचा सुविचार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, आपल्याकडं काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण शाळेत असणारा याच काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवत असतो. त्यामुळं शुभ अशुभ, चांगलं वाईट असं काहीच नसतं. आपल्या विचारांनी या भ्रामक कल्पना निर्माण होत असतात, तेव्हा त्यांच्या आहारी न जाता उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन प्रगती करणं हे महत्त्वाचं आहे.

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
4: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
5: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
4: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
5: तर कधी असते अपेक्षा.
4: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
5: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
4: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
5: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
6: दर मंगळवारी सकाळी 9:30
5: प्रभातीचे रंग,
4: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: स्तुते श्रीमहं मंगले शिवास्पदे शुभदे।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
0: कवी
1: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण

0: ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಕೋಮಲ್ ಹೃದಯಾಸ ಕವಿ.
1: ಕುಲಭಾಗಕಿತಿ ಶೋಭೆ ಲಹಾನ ನಟವೀಕರಿ ನಟುನಿ ಥಟುನಿ ನಾನಾ ನಖರೆ ವರಸೆ ವರಿ.
0: ಥೋರ್ ಕ್ರಾಂತಿಕಾರಕ, ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ, ಲೇಖಕ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವೀರ ವಿನಾಯಕ್ ದಾಮೋದರ್ ಸಾವರ್ಕರ್ त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्यायिका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मांजूळ बासरी,
2: शतारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। 7:10 झालीत। ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
2: आपल्याला
0: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा। नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि राज्याच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट। आता सविस्तर बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली। भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला। या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं। भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे। नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
2: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलं लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश मस्के या खासदार

कलाकारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या या वर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं युपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळा आणि बहिर झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला, तर ओबीसीमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजनअभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून

0: एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्यात असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी संजीव यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दिनकर लक्ष्मणी यांचं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच देऊन टाकता. कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. तर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग

0: त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतो आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: तर डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती ज्यावर डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काही तर त्याचे किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग तो छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमच्या समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तिथे हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना खोत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड

0: त्यांना माहित असं संबंधच नाही, ते माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझाच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगळ्या कंपन्या आहेत
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतो, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
0: त्यांनी ऑनलाईन ट्रेजरचा वापर करायचा.
1: मला विचारायचं आहे की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक. त्यात शहरी भागाला, ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम, ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंट वरून त्या अकाउंटला पैसे जातात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंट मधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही, QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे ओलेक्स वरती ते जातात, ओलेक्स वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायच्या असतात. मग सायबर गुन्हे काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो, आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्यावेळेस ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात तेव्हा विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची.
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असं आम्ही अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. ऑनलाईन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामुळे तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो असे काही केस?
4: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाची संबंधितच होता.
3: अच्छा.
4: त्यांना बाकीचे नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का? तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का? तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का? तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो ह्याचं निदान कन्फर्म झालं.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63934, 83850 63934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
4: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी

0: ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
1: अच्छा.
0: तर असं नसून 80-90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
1: अच्छा.
0: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
1: ओके.
0: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य

0: ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
1: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
1: या मुद्द्यावरच इथेच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
5: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
4: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
5: संपर्क 9555551300.
4: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
5: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
4: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:46 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
1: 49 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आहे. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबिटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं. तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय, डायबिटीस मुळे फॅटी लिव्हर होतं का, आणि नसेल तर मग त्याची कारण काय, याबद्दल आज सांगा.
7: कसं आहे की लिव्हर मध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे, धड, त्याच्यामध्ये सगळं असतं. हात, पाय किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन्स मानले जातात. म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे. तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं. बरोबर ना? जे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच ते सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल. जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं. बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हरसाठी पॉइझनच आहे, म्हणजे बॉडीसाठी. त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हरकडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल. बरोबर ना? शरीरामध्ये. पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे, किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात. आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असतो.
1: अच्छा.
7: आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंधत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484061025.
7: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 वर्षाच्या आधी ज्यांना डायबिटीस होतो, हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे झालेला डायबिटीस. म्हणजे आता यांना फॅटी लिव्हर झाला, याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला. तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नाही. तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर ही फॅटी लिव्हर होणार आहे. बरोबर? मग ह्याला

0: डिटॉक्सिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत. डायरेक्टली लिव्हरवर काम करण्यासाठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुन्हा नवा आहे, किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत ते लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हरनी हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात. तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन केलं, तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तो रिव्हर्स होतोच. किंवा तुम्हाला जर का डायबिटीज किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम पण झालेले असतात ते सुद्धा रिव्हर्स करता येतात. पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते. कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले म्हणजे एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हरमध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो. आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो. बरोबर की नाही? त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे, कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत. बरोबर ना? तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही. आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं करणं ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोते हो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8 वाजतायत। आता यानंतर समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र, ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। ही सर्व बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत। प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र। त्यामध्ये सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र।

हे होतं पद्मजा फेणाणी यांच्या स्वरात अच्युत पंडित यांचं गीत. संगीत होतं दत्ता दिघे यांचं. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, हुरमुझची समुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचंही सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंद

किशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला.

0: आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: सुख यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी प्राप्त होण्यासाठी परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे। तो जर आपल्याला समजला तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगता येईल, आणि तो जर आपल्याला समजला नाही, तो जर आपल्याला उमजला नाही, तो जर आपल्याला ज्ञात झाला नाही, तर आपल्या जीवन जगण्याला काही अर्थ राहणार नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं। वास्तविक परमेश्वर आहे म्हणून सूर्य आहे, परमेश्वर आहे म्हणून चंद्र आहे, परमेश्वर आहे म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, आणि परमेश्वर आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्व आहोत असा परमेश्वराबद्दलचा आमचा सिद्धांत आहे। पण तरीही काही लोक म्हणतात की वामनराव पै परमेश्वराला मानत नाहीत। ते सांगतात की वामनराव पै देव मानत नाहीत, ते म्हणे नास्तिक आहेत। मी हे जाहीरपणे सांगू इच्छितो की आम्ही नास्तिक तर नाहीच, पण पक्के आस्तिक आहोत। कारण का? कारण मानवी जीवनाचा आणि वैश्विक जीवनाचा परमेश्वर हा पाया असून तोच कळस आहे असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे। परमेश्वर आहे किंवा नाही हा वाद पुरातन काळापासून तर आज तागायत चालत आहे।

जीवनविद्येनं हा वाद पूर्ण बाद केलेला आहे. जीवनविद्येनं परमेश्वराची व्याख्याच काय केली आहे पहा. जीवनविद्या सांगते निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. असा हा परमेश्वर आपल्याला स्थूल रूपात पाहता येतो, सूक्ष्म रूपात तो ओळखता येतो आणि दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येतो. अशा या परमेश्वरावर आम्ही नितांत प्रेम करतो. दुसरा मुद्दा असा की आम्ही नास्तिक आहोत अशी काही लोकांची समजूत होण्याची शक्यता आहे. याचं प्रमुख कारण असं की सर्वसामान्य लोक ज्याला परमेश्वर असं मानतात तो परमेश्वर आणि आम्ही ज्या परमेश्वराला भजतो तो परमेश्वर यात खूपच तफावत आहे. परमेश्वर म्हटला की लोकांच्या डोळ्यासमोर त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे निरनिराळ्या देवांच्या मूर्ती येतात आणि त्यांना

आपल्याला स्थूल रूपात पाहता येतो, सूक्ष्म रूपात तो ओळखता येतो आणि दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येतो। अशा या परमेश्वरावर आम्ही नितांत प्रेम करतो। दुसरा मुद्दा असा की आम्ही नास्तिक आहोत अशी काही लोकांची समजूत होण्याची शक्यता आहे। याचं प्रमुख कारण असं की सर्वसामान्य लोक ज्याला परमेश्वर असं मानतात तो परमेश्वर आणि आम्ही ज्या परमेश्वराला भजतो तो परमेश्वर यात खूपच तफावत आहे। परमेश्वर म्हटला की लोकांच्या डोळ्यासमोर त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे निरनिराळ्या देवांच्या मूर्ती येतात आणि त्यांना भजणाऱ्या लोकांच्या कल्पना अधिष्ठित भावनाही विविध प्रकारच्या असतात, परंतु प्रत्यक्षात मात्र परमेश्वर अशा प्रकारचा नसतोच आणि त्याचा या काल्पनिक भावनांशी काहीही संबंध नसतो। त्याचप्रमाणे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा त्याचा कोप टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक जे कर्मकांड करतात ते आम्हाला मान्य नाही। परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही। जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे परमेश्वर म्हणजे शुद्ध जाणीव, शुद्ध नेणीव स्वरूप चैतन्य शक्तीचा विराट सागर, म्हणजेच कॉस्मिक लाईफ फोर्स विथ डिवाईन इंट्युशन होय। हा परमेश्वर म्हणजेच विराट चैतन्य शक्ती, पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात विश्वरूपानं प्रगट होते। जीवनविद्या सांगते की परमेश्वर आणि निसर्ग नियम हे एकरूप असून विश्वाचं रहाटगाडगं निसर्ग नियमांप्रमाणे चालत असतं। माणसं जेव्हा विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे कर्म म्हणजेच ॲक्शन्स करतात तेव्हा ती कर्म निसर्गाच्या नियमांना गती देतात, त्या गतीतून शुभ किंवा अशुभ नियती निर्माण होते आणि ती नियती त्यांना सुखदुःखाच्या रूपानं फळं देत असते। या सर्व प्रकारामध्ये परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही किंवा हस्तक्षेप करत नाही। विशिष्ट प्रकारची कर्मकांड केली म्हणजे परमेश्वराची कृपा होते किंवा त्याचा कोप टाळता येतो ही लोकांची समजूत म्हणजे शुद्ध भ्रम होय। म्हणून कर्मकांड करण्यात गुंतण्यापेक्षा माणसांनी कर्मचांग करण्यात गुंग व्हावं असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे। कर्मचांग म्हणजे चांगली कर्म, सत्कर्म केल्यानं निसर्ग नियमांप्रमाणे परमेश्वराकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आणि माणसाचं जीवन सुखी होतं। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जर आपल्याला समजला नाही, तो जर आपल्याला उमगला नाही, तो जर आपल्याला ज्ञात झाला नाही तर जीवन जगण्याला काही अर्थ नाही। आत्ता आपण जे जीवन जगतो ते आपण प्रवाह पतिताप्रमाणे जगतो आहोत, एक एक दिवस आपण ढकलत असतो। वास्तविक जीवन जगणं हीच साधना आहे आणि सुख, यश, समृद्धी हे साध्य आहे। जीवनविद्या सांगते की प्रत्येक माणसाला सुख मिळालंच पाहिजे, यश मिळालंच पाहिजे आणि समृद्धीही मिळालीच पाहिजे, त्याला पर्याय नाही। माणसाला सुख नाही तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही। सुख हे वास्तविक तीन प्रकारचं असतं, एक म्हणजे शारीरिक सुख, दुसरं मानसिक सुख आणि तिसऱ्या प्रकारचं सुख म्हणजे आत्मिक सुख। शारीरिक सुख म्हणजे शरीराच्या सुखसोयी, त्या मिळाल्याच पाहिजेत। मानसिक सुख आणि आत्मिक सुख तेही मिळालंच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। यश मिळवण्यासाठी माणसानं प्रयत्न केले पाहिजेत। समृद्धी म्हणजे काय? यू मस्ट बी एबल टू लिव कम्फर्टेबली, याला समृद्धी म्हटलं पाहिजे। माणसाचं खरं दुःख काय आहे? दोन वेळचं अन्न मिळत नाही, उद्याची चिंता आहे, राहायला घर नाही, अंगावर वस्त्र नाही,
आणि हेच

0: माणसाचं खरं दुःख तेच आहे. जीवनात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याही त्याला न मिळणं हेच माणसाचं खरं दुःख आहे. आपल्या या देशात आजही असे कोट्यावधी लोक आहेत की त्यांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही, राहायला त्यांना घर नाही, अंगावर घालायला पुरेसं वस्त्रही नाही. कुपोषणाचं प्रमाण किती आहे? कुपोषणाखाली किती बालकं मरतात त्याचा काही पत्ता नाही. दूरदर्शनवर जे दाखवलं जातं, वर्तमानपत्रात जे आपण वाचतो, त्यापेक्षा त्याचं प्रमाण कितीतरी अधिक आहे. सांगायचा मुद्दा, प्रत्येक माणसाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्याला मिळालंच पाहिजे, आणि ती जबाबदारी शासनाची आहे, ती जबाबदारी सरकारची आहे. जर ते तसं होत नसेल तर त्याचा अर्थ सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. वास्तविक जे काही करता येत असेल तर ते करणं सरकारच्या हातात आहे, कारण सरकारच्या हातामध्ये सत्ता आहे. लोक सुखी व्हावेत, ते समृद्ध व्हावेत, ते संपन्न व्हावेत अशी इच्छा राज्यकर्त्यांची असली पाहिजे. हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी संलग्न आहे. जीवनविद्या सांगते की कम्फर्टेबल लाईफ म्हणजे समृद्धी. याचा अर्थ माणसाला खायला अन्न पाहिजे, राहायला घर पाहिजे, आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, या आवश्यक गोष्टी माणसाला मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठीच शासन आहे आणि राज्यकर्तेही त्यासाठीच आहेत. प्लूटो नावाचा फिलॉसॉफर काय म्हणतो पहा. तो म्हणतो, ए किंग शुड बी फिलॉसॉफर अँड ए फिलॉसॉफर शुड बी ए किंग. या ठिकाणी फिलॉसॉफर याचा अर्थ शहाणा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ए मॅन ऑफ विजडम, ए किंग शुड बी फिलॉसॉफर. ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो राजा झाला पाहिजे, किंवा राजाजवळ शहाणपण असलं पाहिजे. दोन्हीपैकी एक असेल तर प्रजा सुखी होईल. म्हणून महत्व आहे ते शहाणपणाला आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे मी का सांगतो आहे की परमेश्वराबद्दलचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. परमेश्वर हा विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे, कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवनविद्या सांगते की व्यक्ती हे केंद्र आहे तर विश्व हे वर्तुळ आहे, ते एकमेकांवर परिणाम करत असतात. आता हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं की न घ्यायचं हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

सकाळचे 8:55 होत आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे ए आर रेहमान यांचं.

0: गुरु या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आहे विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण भारद्वाज यांचं गीत. KK यांच्या आवाजात हे गीत आहे चॉकलेट या चित्रपटातलं.

0: शान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं तुमसा नाही देखा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात गीतकार साहिर लुधियानवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची काही सदाबहार हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकणार आहात. तेव्हा जरूर ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम

0: कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:15 होत आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. विमल लिमये यांची ही कविता आपल्या सगळ्यांना माहीत असलेली. श्रोते हो, घर आपल्या सगळ्यांचीच आवडती जागा. दिवसभर कामाच्या निमित्तानं आपण बाहेर असतो किंवा काही कामाच्या निमित्तानं आपण बाहेर गावीही जातो, पण ओढ असते ती घराची. हे घर बनतं कसं? दगड, विटा, माती यानं हे घर बनतच नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, घर बनतं ते त्यातल्या माणसांनी. या दोन्हीचाही समन्वय जर उत्तम असेल तर या घराची ओढ आपल्या सगळ्यांना असते. आज आपण जो ललितबंध ऐकणार आहोत त्याच्या लेखिका पुष्पा प्रभुदेसाई आपल्याला हेच सांगतायत. ऐकूया घर असावं घरासारखं, पुष्पा प्रभुदेसाई यांचा ललितबंध.
1: संध्याकाळी गच्चीवर चक्रा मारत होते, तिन्ही सांजा झाल्या होत्या. सहज आकाशाकडे पाहिले, पक्षी अगदी ओळीने आपल्या घराकडे घरट्याकडे परत निघाले होते, अगदी एकाच वेगाने. मग माझे विचार चक्र सुरू झाले, यांची घरं कशी असतील बरं आणि ती त्यांना बरोबर कशी सापडत असतील बरं. घराचा विचार करता घरं किती प्रकारची वेगवेगळी, म्हणजे पक्ष्यांची घरटी, त्यातही सुगरणीचा खोपा, सिंहाची गुहा, सशाचे बीळ, सापाचे वारुळ, जनावरांचा गोठा, घोड्याचा तबेला, असे कितीतरी. माणसाच्या घराचा विचार करता झोपडी, त्याहून लहान खोप, कुडाचे घर, कौलारू, फ्लॅट, इमारत, अगदी राजाचा राजवाडाही, सगळी वेगवेगळ्या रूपातली घरच ना. प्रत्येक जीवाची अन्नाप्रमाणेच निवाऱ्याची, सुरक्षेची, आश्रयाची जागा असणे महत्त्वाचे असते, आणि ती जागा म्हणजेच घर. पक्षी, प्राणी, अगदी माणूससुद्धा ठराविक वेळ झाली की त्याची पावले घराकडे आपोआप वळायला लागतात. घर म्हणजे खरोखरच एक जादू आहे असं म्हणायला हरकत नाही. एक दोन अनुभव सांगावेसे वाटतात मला. रोज दारावरून म्हशी जात असतात, संध्याकाळी गुराखी नसला तरी त्या सगळ्या न चुकता बरोबर आपल्या घरी जातात. आम्ही कधीतरी बैलगाडीतून 10-15 मैल दूर असलेल्या गावी गेलो तर येताना रात्र झाली आणि गाडीवान झोपला असला तरी बैल रस्ता न चुकता बरोबर आपल्या घरी गाडी आणायचे. एका अपार्टमेंटमध्ये एका कुत्र्याला भुंकण्याला कंटाळून त्या लोकांनी त्याला दूर नेऊन सोडले. त्याच रात्री एक दोन घरात चोऱ्या झाल्या. घराच्या ओढीने 3 दिवसांनी कुत्रा परत घरी आला.

त्याला बघून सर्वांचे डोळे पाणावले. सर्वसामान्यांचा विचार करता कोणीही कायमचे हॉटेलमध्ये किंवा उघड्यावर राहू शकत नाहीत. संसारी व्यक्तीला किंवा कोणालाही घर हे हवेच. घर माती चुन्याचे, दगडाचे, कुडाचे लहान मोठे असले तरी त्याचा पाया मजबूत असावा. त्यावरच वरचा डोलारा उभा असतो ना. पाया कोणाला दिसत नाही, पण तोच अत्यंत महत्त्वाचा असतो. तोच त्या घराचा आधार असतो. आता घर कसं असावं याबद्दल मतमतांतरे असतात. घराच्या मुख्य दरवाजासमोरची जागा स्वच्छ आणि सुंदर असावी. येणाऱ्याला आकर्षक वाटावी. अनेक ठिपक्यांना रेषांनी जोडून सुंदर सुंदर आकृतीबंध तयार होतात. त्या ठिपक्यांप्रमाणेच आपल्या स्वागताने रेषांप्रमाणेच अतिथी जोडले जावेत, मित्र जोडले जावेत. घराचा मुख्य दरवाजा ज्यामधून सर्वांची ये जा चालू असते तेथून सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. ऊर्जा येणारा मुख्य दरवाजा यावर घराची पहिली छाप पडते ना. दरवाजा हे एक संक्रमण क्षेत्र म्हणजे बाह्य जगापासून घरात प्रवेश करतो ती जागा. मुख्य दरवाजा छानपैकी तोरण लावून सजवावा. दारावर आपल्या नावाची पाटी लावावी. त्याचप्रमाणे शुभचिन्हांची प्रतीकेही लावावीत. घराला योग्य अशा खिडक्या असाव्यात ज्या योगे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नैसर्गिक उजेड घरात राहावा. खिडक्या आणि दरवाजे उघडझाप करताना आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. खिडक्या करताना वायुविजनचाही विचार करावा. या सर्व गोष्टी म्हणजे घराच्या बाह्यांगांचा विचार झाला. पण घराच्या अंतरंगाचा, आंतरिक वातावरणाचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यातले 80 ते 90% आयुष्य कोणत्या ना कोणत्या घरामध्ये व्यतीत होत असते. घरातील सगळ्यांना एका धाग्यातून एकत्र बांधून ठेवले जाते ती जागा म्हणजे घरातील स्वयंपाकघर. स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा तेथेच जात असल्याने स्वयंपाकघराविषयीचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो. घरातल्या सगळ्यांच्या पोटाची भूक तेथेच तृप्त होत असते. त्यामुळे स्वयंपाकघरातच अन्नपूर्णेचे आणि घरातील सर्वांचे मन शांत आणि समाधानी करण्याचे मोठे बळ असते. मला तर असं वाटतं अगदी ओटा, शेगडी, भांडीसुद्धा आपल्याला धन्यवाद देत असतात. छान टुमटुमीत फुगलेली पोळी किंवा भाकरी आपल्या हातांना धन्यवाद देत असते. त्यामुळे घरातलं स्वयंपाकघर हे घरातील अन्नपूर्णेच्या सोयीनुसारच असावं. घराचा दिवाणखानाही लोकांना पुन्हा येथं यावसं वाटावं असं असावं. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत प्रेरणादायक फोटो किंवा चित्र असावीत. घराचे क्षेत्र किती लहान किंवा मोठे आहे यावरही इतर गोष्टी ठरवाव्या लागतात. आर्थिकदृष्ट्याही विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी शेवटी घरातल्या राहणीमानावर, संस्कारांवर, वर्तणुकीवर, आचारविचारांवर घर ठरत असते. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतीच्या वारंवारितेचे रूपांतर संस्कारात होते. जीवनमूल्य रुजविणारे अनेक संस्कार दैनंदिन व्यवहारात करण्याची रचना कुटुंब व्यवस्थेतच आहे. मी आणि माझे हा संकुचित आणि आत्मकेंद्रित विचार सोडून आपण आणि आपले हा विचार संस्कारक्षम आणि संवादक्षम कुटुंबात रुजला पाहिजे. ज्या घरामध्ये स्त्रिया आणि वडीलधाऱ्यांना किंवा ज्येष्ठांना योग्य सन्मान देत नाहीत तेथे देवाची पूजा करणे व्यर्थ आहे असे मला वाटते. मजबूत ताकदीच्या पायावर जसे घर उभे असते

तद्वतच ज्येष्ठ व्यक्तींचे संस्कार तितक्याच ताकदीचे असावेत की ज्या योगे पुढच्या पिढ्या ज्येष्ठांनी दिलेल्या संस्कारांवर आयुष्याचे यशस्वी मार्गक्रमण करू शकतील. आजी आजोबा, मुलगा सून, नातवंडे जेव्हा एकत्र असतात तेव्हा आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यामधला दुवा आपण असतो. शुभम करोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय ही प्रार्थना सर्वांसाठी असते. ती प्रार्थना आणि त्याचा अर्थ मुलांना लहानपणापासूनच सांगितला तर मुलांचे आचरण नक्कीच सात्विक होईल. ज्येष्ठांना तसा मोकळा वेळ बऱ्यापैकी असतो, त्यामुळे त्याचा फायदा पुढील पिढीला नक्कीच करून घेता येईल. मंत्रोच्चारणाची कंपने जर घरात असतील तर घर सात्विकतेने भरले जाईल. नकारात्मक शक्ती घरात येऊ शकणार नाहीत. आपण ज्येष्ठांशी कसे वागतो हे चित्र आपल्या मुलांसमोर असते, त्यामुळे त्यांच्यासमोर आदर्श ठेवणे आपले पालकांचे काम आहे. संयुक्त कुटुंब असेल तर वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा विचार आणि त्यातील गर्भित अर्थ, विज्ञान याचे अभ्यासपूर्ण दर्शन नवीन पिढीला घडवून देता येईल. संस्कृतीतील अनेक गोष्टींचे ज्ञान हे पुस्तकात मिळणार नाही, ते ज्ञान पुढील पिढीसाठी यशस्वीरित्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. आजच्या बदलत्या काळात संयुक्त कुटुंब अवघड असले तरी अशक्य नाही. एकत्र असताना मतभिन्नता ही होणारच, भांड्याला भांडे लागणारच, पण त्याचा विपर्यास भांडणात होऊ देऊ नये. मतभेदात सुसंस्कृतपणा असेल तर स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतंत्र ठेवूनही स्वतःची चूक मान्य करणं यातही मोठेपणा आहे. समोरच्याला नातं आणि मैत्रीची संधी दिली तर वैरभाव राहत नाही. प्रेमळ सुसंवाद हे कोणत्याही नात्याचं मूळ असतं. आपल्या भावना आणि विचार कशा प्रकारे व्यक्त करता त्यावर घराची कुटुंब व्यवस्था अवलंबून असते. घरात प्रत्येकाच्या नात्यात प्रामाणिकपणा असायला हवा. घरातील मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करताना सर्वांचा सहभाग व्हावा. प्रेमळ सुसंवाद, निस्वार्थी आणि पारदर्शक स्वच्छ भावना जवळच्या लोकांशी संबंध दृढ करण्यात महत्त्वाच्या ठरतात. घरातील वेगवेगळी नाती यांचे स्वप्रकाश संवादाची खेळती हवा. परस्परांच्या मायेचा, प्रेमाचा रिमझिम पाऊस असावा. येणाऱ्याला आपल्या घरात मोकळेपणा वाटावा. अनेकदा घरातल्या एखाद्या व्यक्तीचे बाहेर काही खटके किंवा निराशा आली असेल तर त्या व्यक्तीला उत्साह देऊन त्याची चौकशी करायला हवी. पराभवाच्या काळातही त्याला त्या घरात मानसिक आधार मिळायला हवा. आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. तैत्तरीय उपनिषदांमध्ये सांगितलं आहे की जेव्हा शिष्य विद्याभ्यास पूर्ण करून आश्रमाच्या बाहेर पडतो तेव्हा गुरु उपदेश करतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या सगळ्यांचे अनुकरण करा आणि माझ्यामध्ये जर काही दुर्गुण असतील तर त्याचे अनुकरण करू नका. हे असं सांगणं म्हणजे सुद्धा केवढा मोठापणा आहे ना. अशी आहे आपली संस्कृती घर आणि कुटुंबाच्या बाबतीतली. भारतीय संस्कृतीचा सारे जग कुतूहलाने अभ्यास करत आहे. आपली संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम या तत्वाची आहे. मग आपण तरी आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबात राहायला काय हरकत आहे बरं. मला आदर्श घर कोणते वाटले असेल तर रांगोळीने या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले. रांगोळीने या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले. पवित्र वास्तूतच प्रवेश केले.

0: आनंदाने हास्य उमलले, पवित्र वास्तूत प्रवेश केले, आनंदाने हास्य उमलले, गोड मुखातून शब्द उमटले, पाहता माझे मनही रमले, गोड मुखातून शब्द उमटले, पाहता माझे मनही रमले, संस्काराचे कुटुंब पाहिले, वर्तनतयांचे आदरणीय ठरले, संस्काराचे कुटुंब पाहिले, वर्तनतयांचे आदरणीय ठरले, सारे सारे मदतीला आले, आदर्श घर मी असे पाहिले, सारे सारे मदतीला आले, आदर्श घर मी असे पाहिले, घरासारखे घर मला दिसले।
1: पुष्पा प्रभुदेसाई यांचा घर असावं घरासारखं हा ललितबंध आपण ऐकला, आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार।

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुनःप्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्ही वेळात जास्त नफा
2: बसे का क्लिकवर कमाले हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:34 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत नाट्य सिने टेलिव्हिजन अभिनेता ऋषिकेश शेलार यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
2: ऋषिकेश

0: नमस्कार सर, युवावाणी या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपल्यासोबत आहेत ऋषिकेश शेलार. बऱ्याच सांगलीकरांना नक्कीच यांच्याबद्दल माहित आहे, कारण यांनी सांगलीकरांचं मान जी आहे ती उंचावली आणि नाव सुद्धा मोठं केलेलं आहे बऱ्याच सिरियस मधून आणि नाटकांमधून सुद्धा. सर, तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
1: हा, माझा प्रवास खरं तर सांगलीतूनच सुरू झाला. सांगलीत गणपती उत्सव मध्ये वेगवेगळी नाटकली करून, शाळेच्या गॅदरिंग मध्ये छोटी छोटी नाटकं करून, त्यानंतर सांगलीचं जे आपलं भावे नाट्य मंदिर आहे
0: बरोबर,
1: तिथे वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा किंवा बालनाट्य शिबिर अटेंड करून, राज्य नाट्य स्पर्धा करून, असं करता करता

0: अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा वगैरे करता करता प्रवास तो सुरू झाला आणि नंतर मग व्यावसायिक नाटक, नंतर मालिका, चित्रपट असा सगळा प्रवास.
1: सर तुम्ही केलेली पहिली सिरियल कोणती होती?
0: माझी तशी पहिली मोठा रोल असलेली सिरियल म्हणजे कलर्स मराठीवर लक्ष्मी सदैव मंगलम नावाची सिरियल होती 2017 ला. त्याच्या आधी छोटे छोटे रोल बरेच केले, जसं की ई टीव्ही मराठीला क्राईम डायरी नावाचा एक शो यायचा, त्याचं आपल्या इकडे मिरजेत शूटिंग चालायचं, कोल्हापुरात चालायचं, त्याच्यात मी छोटे छोटे रोल करायचो. किंवा क्राईम पेट्रोल नावाचा एक शो हिंदी मध्ये आहे, त्याच्यात छोटे छोटे रोल केले. पण मोठा रोल तसा तो लक्ष्मी सदैव मंगलम मध्ये 2017 मध्ये कंटिन्युटी रोल.
1: बरोबर. सर तुम्ही म्हटलात की सांगलीतून तुमच्या प्रवासाची सुरुवात झाली, तर सांगलीत कोणत्या शाळेत होता तुम्ही?
0: सांगलीमध्ये मी मालू हायस्कूलला होतो. त्याच्या आधी मक्के आठवले विद्या मंदिरला होतो राजवाड्यात. पाचवी नंतर मालू हायस्कूल.
1: पाचवी नंतर मालू हायस्कूल,
0: श्री राम राम दया मालू हायस्कूल.
1: मग नाटकाची असेल किंवा चित्रपटांमध्ये काम करण्याची जी आवड आहे कशा पद्धतीने निर्माण झाली?
0: मला पहिल्यापासूनच आवड होती. म्हणजे मी म्हटलं ना की गणपती उत्सव मध्ये वगैरे ज्या कॉलनीमध्ये गणपती मंडळाचं काही काही कार्यक्रम असायचे, फॅन्सी ड्रेस किंवा छोटी छोटी नाटुकली बसवली जायची, तर तिथे मी काम करायचो. तर जरा बाकी एक चार चौघांपेक्षा आपल्याला बरं जमतंय, जरा बरी आपल्याला गती आहे याच्यामध्ये असं एक जाणवायचं. आणि मला बाकी अभ्यासात वगैरे फार रस लहानपणापासून नसल्यामुळे वर्षभर काही मी फार ऍक्टिव्ह नसायचो. पण हे गॅदरिंग वगैरे असलं शाळेचं की तिथे मी परफॉर्म केल्यानंतर मग जरा शिक्षकांकडून आणि बाकी आपल्या मित्रांकडून वगैरे पण कौतुक व्हायचं, तर आपल्याला तेव्हा जाणवायचं की हा ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गती आहे आणि रुची आहे. सो तिथे ते जाणवलं आणि तिथून ते सुरू झालं.
1: शाळेमध्ये कधी नाटक किंवा नाट्य छटामध्ये काम केलंय का?
0: हो, मालू हायस्कूलमध्ये असताना माझ्या शिक्षकांनी ते ओळखून मला करायला लावलेलं गॅदरिंग मध्ये बऱ्याचदा. आणि ते केल्यानंतर मग माझा नंबर वगैरे आला तर मला अजूनच कॉन्फिडन्स आला असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले सांगलीचे राजेंद्र पोळ सर आहेत, त्यांच्या नाट्य शिबिरामध्ये मी भाग घेतला होता. मी लहान असताना शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पेपरमध्ये कात्रण आलं होतं की बालनाट्य शिबिर होत आहे सांगलीमध्ये. तर मीच माझ्या घरच्यांना सांगितलं की मला ह्या बालनाट्य शिबिरात मला तुम्ही प्लीज ऍडमिशन करा, माझं मला इथे जायचं आहे, मला आवडतंय. त्याच्यानंतर सांगलीच्या अनेक संस्थांमध्ये त्यानंतर कामं केली.
1: बरोबर. कोणकोणत्या संस्थांमध्ये तुम्ही काम केलंय?
0: त्यानंतर एक आर्टिकल नावाची एक संस्था होती, तिकडे ओंकार कुलकर्णी म्हणून होते, ते ती संस्था चालवायचे. साहेब बिरनाळे कॉलेजच्या कडे पटांगणावर तिथे स्टेज होत छोटस, तिथे त्याची तालीम बिलीम चालायची. त्यानंतर चेतना वैद्य मॅडम कडे एका नाटकाची तालीम मी केली, पण त्या नाटकाचा प्रयोग काही होऊ शकला नाही. घरटे नावाची एक एकांकिका होती. त्यानंतर प्रताप सोनारे, विशाल कुलकर्णी ही सांगलीची जुनी जाणती नटमंडळी, खरं तर आता आम्ही लहान होतो तेव्हा दादा लोक होते सगळे, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करायचे, त्यांच्याकडे नंतर काम करू लागलो. सचिन पारेख आहे सांगलीचा, त्याचं एक व्हाईट लायर्स नावाचं नाटक राज्यनाट्य अंतिम फेरीपर्यंत गेलो, अंतिम फेरीला पण बक्षीस मिळालं होतं त्या नाटकाला. त्या नाटकात पण मी होतो, त्या संस्थेत पण काम केलं. सांगायचं राहिलं भावी नाट्य मंदिरचं एक नाटक केलं होतं मी राज्यनाट्य स्पर्धेला, करेक्ट, ते वामन काळे त्यांनी लिहिलं होतं आणि बसवलं होतं विनायक सरांनी आपल्या भावी नाट्य मंदिरचे, आणि भावी नाट्य मंदिर कडूनच ते नाटक आम्ही केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेला. येस.
1: बरोबर. सर सांगलीकरांचं आणि भावे नाट्यगृहाचं नातं हे खूप जवळचं आहे. सर तुम्ही सांगलीत असताना भावे नाट्यगृहामध्ये कोणकोणती नाटकं सादर केलेली आहेत?
0: भावेमध्ये एक व्हाईट लायर्स केला होता मला वाटतं, त्याच्यानंतर प्रेमरत्न नावाचं एक नाटक होतं त्याचं केलं होतं, वामन काळेंनी लिहिलं होतं, ते पण आकाशवाणीलाच होते वामन काळे सर. आणि हा तुझे आहे तुझं पाशी नावाचं एक नाटक होतं, ते बाबासाहेब पाटलांनी बसवलं होतं, पु ल देशपांडेंनी लिहिलेलं नाटक, तीन अंकी नाटक होतं ते. हा तर त्याच्यात मी म्युझिक करायचो तेव्हा, ते कॅसेटवरती म्युझिक केलं जायचं, टेप असायचं आणि त्याच्यात ती कॅसेट प्ले केली जायची जुन्या पद्धतीनं म्युझिक करायचो. आणि आमचं त्यातल्या जगन्नाथ ड्रायव्हरचा रोल सचिन पारेख करायचा, तर तो काही दिवस नाटकाच्या तालमींना येऊ शकणार नव्हता, तर त्याची प्रॉक्सी मी करायचो. प्रॉक्सी म्हणजे मुख्य नट जर नसेल तर त्याच्या ऐवजी काही दिवसांपुरता तात्पुरता नट जो काम करतो त्याला म्हणायचं, त्याची प्रॉक्सी मी करायचो. मला अशी एक आशा लागून राहिली होती की तो बहुतेक मुख्य प्रयोगाला पण येणार नाही आणि आपल्यालाच परफॉर्म करायला मिळेल, पण सचिन आला, मी माझा जरा मूड ऑफ झाला, पण ठीक आहे, मी त्या नाटकाचं म्युझिक केलं. मग
1: ओके.
0: पण भावे नाट्य मंदिरलाच गेलो होता.
1: काही दिवसांसाठी का होईना, पण तो रोल तुम्हाला करायला मिळाला आणि त्याचबरोबर तुम्ही म्युझिक सुद्धा केलं, त्यामुळे तुम्ही दोन्ही रोल तिथं चांगल्या पद्धतीने निभावलेले आहेत. या सर्व आठवणी आठवताना किती छान वाटतंय ना सर.
0: हो.
1: सर सांगलीत असताना तुम्ही कधी संगीत नाटकामध्ये काम केलंय का?
0: संगीत नाटक केलं नाही, पण त्याची प्रोसेस बघितली.

0: घेतली आहे मी संगीत कानोपात्रा वगैरे ही नाटकं हे मला वाटतं दामणीकर सरांनी बसवलं होतं सांगलीतल्या. तर त्यांची प्रोसेस मी बघितली आहे. माझे मित्र त्याच्यामध्ये काम करत असायचे. मी प्रोजलाच काम केलं. मी संगीत मध्ये कधी सांगलीत काम नाही केलं.
1: बर मग आता इच्छा आहे का परत एकदा सांगलीत येऊन संगीत नाटकामध्ये काम करण्याची?
0: मला खूपच आवडेल पण आता सगळी व्यवधान मुंबईत असल्यामुळे ते जरा कितपत शक्य होईल माहिती नाही. पण मला आवडेल नक्की मात्र संगीत नाटकात काम करायला कारण मला आवड आहे गाण्याची आणि म्युझिकची. मी कधी शिकलो नाही पण मला आवड आहे.
1: बरोबर बरोबर. सध्या तुम्ही ज्या सिरियल मध्ये लीड रोल करताय तर त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा तिथं?
0: मजेदार एक्सपिरियन्स आहे. ती सिरियल लिहिली आहे मधुगंधा कुलकर्णींनी आणि मधुगंधा कुलकर्णी या टेलिव्हिजन मधल्या वरदहस्त अशा लेखिका आहेत. आणि माझी आधीची जी सिरियल होती सुंदरा मनामध्ये भरली ती पण त्यांनी लिहिली होती. तिथे मी विलनचं काम करायचो खलनायकाचं आणि तिथे त्यांना कसं काय वाटलं काय बुवा की हा मुलगा हिरोचं पण काम करू शकेल. त्यांनीच ही पुढची सिरियल लिहिताना मला इथे सजेस्ट केलं की तू इथे हिरोसाठी ऑडिशन दे. मी ती ऑडिशन दिली आणि ती चॅनलला आवडली झी मराठीला. आणि मग त्यांनी मला हिरोसाठी

0: मित्रा आहेत आणि माझी आधीची जी सिरियल होती सुंदरा मनामध्ये भरली ती पण त्यांनीच लिहिली होती. तिथे मी विलनचं काम करायचो खलनायकाचं आणि तिथे त्यांना कसं काय वाटलं काय बुवा की हा मुलगा हिरोचं पण काम करू शकेल. त्यांनीच ही पुढची सिरियल लिहिताना मला इथे सजेस्ट केलं की तू इथे हिरोसाठी ऑडिशन दे. मी ती ऑडिशन दिली आणि ती चॅनलला आवडली झी मराठीला आणि मग त्यांनी मला हिरोसाठी तिकडे कास्ट केलं. पण ती विजन त्या लेखिकेची आहे खरं तर मधुवंदा कुलकर्णींची ज्यांची आता फिल्म आली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाची. आणि आता मी एन्जॉय करतोय ती प्रोसेस कारण आता 2 वर्ष झाली जवळजवळ मालिकेला आणि पूर्ण महाराष्ट्रभरात मी त्या मालिकेच्या निमित्ताने नायक म्हणून पोहोचू शकलो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की हिरो म्हणून आपण काम करावं माझं तरी होतं तर ते ह्या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण झालं. आणि टेलिव्हिजनचं असं आहे की ते तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचता आणि त्या निमित्ताने माझं नाव सर्वत्र पोहोचलं हा त्याचा खरंच फायदा झाला आणि रोल पण चांगला होता मजा आली.
1: नाटक ते टीव्ही सिरियल या प्रवासाबद्दल काय सांगाल?
0: माझा बेस आणि सुरुवात सगळी नाटकातूनच नाटकाचाच बेस आहे कारण मी शिक्षण पण 2 वर्षाचं नाटकातलं घेतलं मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. 2 वर्षाचा डिग्री कोर्स आहे थिएटरमध्ये मी तो पूर्ण केला 2014 ते 2016. त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक पहिलं मिळालं शांतेचं कार्ट चालू आहे ते बसवलं होतं विजय केंकरेंनी आणि ते करता करता माझ्या साईड बाय साईड मग त्याचा छोटासा रोल होता त्यामुळे मी साईड बाय साईड काही ना काही ऑडिशन देणं वगैरे चालूच होतं. ते करता करता एक पहिली सिरियल मला मिळाली लक्ष्मी सदैव मंगलम.
1: नाटक आणि टेलिव्हिजन यामधला फरक काय सांगाल सर तुम्ही?
0: नाटकात तुम्ही आहात तसे दिसता टेलिव्हिजनला तुम्ही आहात त्याच्यापेक्षा छोटी दिसता. या दोन्ही पद्धतीमध्ये अभिनय करायची पद्धत थोडीशी वेगळी असते. नाटकामध्ये थोडंसं 2 पैसे तुम्हाला ते अप करावं लागतं कारण शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला ते सगळे इमोशन्स आणि नाटकाची गोष्ट छान पोहोचवायची असते. टेलिव्हिजनला थोडंसं ते सेटल करावं लागतं कारण कॅमेरा अगदी तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचतो ना त्यामुळे फार ते नाटकासारखं लाऊड करून चालत नाही. दोन्ही माध्यमांमध्ये काम करणं मी एन्जॉय करतो पण मला जास्ती कॅमेरा वर काम करायला आवडतं फिल्म्सला आणि टेलिव्हिजनला कारण तिकडे तुम्हाला जास्ती खरं होता येतं जास्ती आतमध्ये तुमच्या जाता येतं आणि मला ते आवडतं.
1: बरोबर.
0: शिवाय त्या माध्यमाचा रीच जास्ती आहे तुम्ही पोहोचता सर्वत्र. पण नाटकाची मजा ही वेगळी आहे आणि नाटक तुम्हाला ऍक्टर म्हणून तयार करतं हे मात्र खरंय. नाटकाचे तुमचं लाईव्ह ऑडियन्सचा लाईव्ह रिस्पॉन्स जो आहे त्याची मजा आणि नशा वेगळी आहे. तो दोन्ही माध्यमांमध्ये ऍट अ टाइम काम करता येतं त्याचा आनंद आहे.
1: बरोबर. सर तुमचं सध्या एक नाटक आलेलं आहे शिकायला गेलो एक प्रशांत दामले सरांसोबतचं हे नाटक आहे हे नाटक कसं मिळालं तुम्हाला?
0: शिकायला गेलो एक हे लिहिलंय आणि दिग्दर्शित केलंय अद्वैत दादरकर यांनी. तर अद्वैत दादरकर हे आधी चॅनलमध्ये पदाधिकारी होते तिथे असताना मी ऑलरेडी सिरियल करत होतो 1.5 वर्षापूर्वी तुला शिकवीन चांगला धडा नावाची. तर त्यांनी माझ्या कास्टिंग पासून इन्व्हॉल्व्ह होते त्या सिरियल साठी. तर त्यांना माहिती होतं की साधारण मी काय पद्धतीचं काम करू शकतो आणि काय नाही. सो हे नाटक लिहिलं तेव्हा त्यांनी कास्टिंगसाठी माझा विचार केलेलाच होता. सो त्यांनीच मला सुचवलं की हे मी नाटक लिहिलेलं आहे आणि बसवतोय प्रशांत सरांबरोबर तर यातला जो दुसरा मुख्य रोल आहे तो तू कर. हे नाटक बेतलेलं आहे दमा मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी नावाच्या कथेवर. खूप जुनी कथा आहे ही. तर ह्या कथेवर हे बेतलेलं नाटक आहे मास्तराची आणि त्याच्या इरसाल विद्यार्थ्याची कथा आहे. तर मास्तरांचा रोल गुरुजींचा रोल प्रशांत दामले सर करतायत आणि त्याचा जो अवखळ आणि आगाऊ असा विद्यार्थी आहे त्याचा रोल मी करतोय.
1: बरोबर. तुम्हाला या क्षेत्रामध्ये विलनचा रोल करायला जास्त आतापर्यंत आवडलं की एखादा चांगला साध्या माणसाचा रोल करायला आवडलं?
0: दोन्ही रोल करायला मजा आली तशी पण विलनचा रोल करायला जास्ती मजा आली असं मी म्हणेन कारण विलनचा रोल थोडस तुम्हाला चौकट तोडून काहीतरी वेगळा विचार करता येतो.
1: बरोबर.
0: आणि करण्यासारखं बऱ्याच असतं. काय हिरोचं कॅरेक्टर म्हटलं नायकाचं कॅरेक्टर म्हटलं तर नाही म्हटलं तरी ते एक चौकटीत बांधलेलं असतं. एका सर्टन पॉईंटच्या पुढे जाऊन तुम्ही गोष्टी करू शकत नाही वेडसरपणा करू शकत नाही पण विलनच्या कॅरेक्टरमध्ये ती जरा जास्ती मुभा मिळते तुम्हाला म्हणून मला ते रोल करायला जास्ती मजा आली.
1: शिकायला गेलो एक या नाटकाबद्दल अजून काय सांगाल तुम्ही?
0: धमाल विनोदी असं नाटक आहे म्हणजे पहिल्या सीन ते अगदी शेवटच्या सीन पर्यंत पडदा पडेपर्यंत लोकांना खळखळून हसवणार आणि निखळ मनोरंजन करणार असं हे नाटक आहे. म्हणजे सहकुटुंब लोक येऊन बघू शकतील आणि एन्जॉय करू शकतील असं हे निखळ मनोरंजन करणारं नाटक आहे. आणि एक प्रशांत दामले सरांची आतापर्यंतची जी नाटक आहेत ती वेगळ्या पद्धतीची अशी फॅमिली ड्रामा असणारी नाटकं होती. हे नाटक ह्या नाटकाचा रंगच वेगळा आणि बाजच वेगळा आहे. दोन कल्चर एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर काय गंमत घडते प्रासंगिक विनोद काय घडतो ती नाटकाची मज्जा आहे खरं तर.
1: ओके.

0: जो स्ट्रगल आहे या फील्ड मध्ये तो बराच आहे, आणि तो तुम्ही कसा निभावताय?
1: स्ट्रगल तर आहे, पण आता काय तुम्हाला काही तसं स्ट्रगल वाटत नाही आणि तसं वाटला नाही पाहिजे. कारण काय, आपण निवडलेलं आणि आपल्या आवडीचं असं हे काम आहे, आपल्या आवडीचं काम आपण आयुष्यभर करतोय तर त्याला काही स्ट्रगल नाही म्हटलं पाहिजे. आपण स्ट्रगल आपण कशाला म्हणतो, जर आपल्यावर बळजबरी लादलेलं एखादं काम असेल जे करायची आपल्याला इच्छा नाही तरी करावं लागतंय बाबा नाईलाजानी, तर त्याला स्ट्रगल म्हणू. पण हे करताना काही नाही, ह्या सगळ्याची माझी मानसिक तयारी होती. जेव्हा मी ह्या फील्डमध्ये काम करायचं पूर्ण वेळ असं ठरवलं तेव्हाच मला माहिती होतं की अनेक वर्ष लागू शकतात आपण लावून धरायचं आणि स्वतःला रोज शार्प करत राहायचं नट म्हणून. तेच मी आत्ताही करतोय. आणि स्ट्रगल काय अजूनही संपलेलं नाही. तसं म्हणायला गेलं तर स्ट्रगल कोणाला संपलाय, मोठमोठे नट झाले तरी पुढचं काहीतरी आव्हान त्यांच्या पुढे असतंच की. आता तुम्हाला काय वाटतं, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन सारखे जे नट आहेत ते काही तिथे त्या पदावर गेल्यावर त्या लेवलला गेल्यावर समाधानी असतील का? त्यांना पुढे काहीतरी अचीव्ह करायचंच आहे, ते काही न संपणारी ती गोष्ट आहे. आपल्या मानण्यावर समाधान आहे खरं तर, आपण ही प्रोसेस एन्जॉय करत राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नट म्हणून तुम्ही रोज स्वतःला प्रगल्भ करत राहिलं पाहिजे, तुमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो अजून अजून वाईड झाला पाहिजे आणि तुम्ही स्वतःला शार्प करत गेलं पाहिजे. आज मी जे काम करतोय त्यापेक्षा उद्या बेटर करत गेलं पाहिजे, ही जर्नी आहे आणि ती एन्जॉय केली पाहिजे. स्ट्रगल असं नाही. हा, पण एका अर्थानं तुम्ही जे म्हणताय की स्ट्रगल ह्या बाबतीत असू शकतो की आर्थिक विवंचना असू शकते एखाद्या नटाला, ती मला कधी जाणवली नाही. कारण माझे आई वडील दोघे नोकरी करत होते आणि मी एकुलता एक मुलगा होतो, त्यामुळे ज्या काळात मला कामं नव्हती त्या काळात मी घरून पैसे घेऊन सर्व्हाइव्ह करू शकलो मुंबई. तर हे अनेकांच्या नशिबात नसतं, आर्थिक विवंचना असते आणि मग ते पैशांच्या अभावी मुंबई सोडून पुन्हा आपापल्या गावी निघून जातात. त्या बाबतीत मी सुदैवी ठरलो, मला घरून कायम आर्थिक आणि मानसिक आधार हा सतत मिळत आला.
0: बरोबर. एखादी आवड जोपासणं, जोपासताना बऱ्याच गोष्टींचे अडथळे येतात, तर अशा अडथळ्यांना कसं दूर करायचं आणि ह्या गोष्टी कशा फेस करायचा, काय सांगाल याच्याबद्दल?
1: सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःशी नाही खोटं बोलत कधी. तुम्हाला स्वतःला माहिती असतं की तुम्हाला खरंच या कलेमध्ये गती आहे का, हे तुम्ही स्वतःशी नाही खोटं बोलू शकत. तर तुम्हाला स्वतःला हे पक्क माहिती झालं ना की हा मला याच्यामध्ये गती आहे, मला आता आपण ऍक्टिंग विषयी बोलतोय तर आपण मी ऍक्टिंगचंच उदाहरण घेतो की मी बरा ऍक्टर होऊ शकतो आयुष्यात पुढे जाऊन, हे मला कळलेलं असतं कुठेतरी आधी सुरुवातीला. फक्त मला अजून काही वर्ष इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे आणि स्वतःला अजून थोडं शार्प करण्याची गरज आहे आणि अजून काही संधी मिळण्याची गरज आहे, मी ऍक्टर म्हणून स्टँड होऊ शकतो आयुष्यात. हे आपल्याला स्वतःला ज्या दिवशी माहिती होईल ना त्या दिवशी स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करायचं आणि उडी मारायची, मग मागे वळून बघायचं नाही. मग रिजेक्शन किती आले तरी आपल्याला माहिती असतं ठीक आहे ही संधी गेली पुढची येईल, पुढची गेली अजून येईल. पण जर स्वतःलाच माहिती नाही, तुम्हाला स्वतःला खात्री नाही आणि लोक म्हणतायत की तू बरा दिसतोस रे, तू तू तर खरं तर हिरो असतो असं आपल्याकडे अनेक लोक म्हणतात आणि अनेक लोकांचे आयुष्य बर्बाद करतात. कारण त्यांना ते खोटा कॉन्फिडन्स देतात की हा आपण जाऊन फिल्म इंडस्ट्रीत काम केलं पाहिजे, आपण बरे दिसतो जरा आणि बरं काम करू शकतो असं लोक म्हणतात. अरे लोक म्हणतात पण ते तुला वाटतंय का? आपल्याला मनापासून माहिती असलं पाहिजे की आपण करू शकतो. तर आपण कितीही अडथळे तुम्ही म्हणताय तसे आले तरी ते बाजूला करून आपण त्या कलेमध्ये आपल्याला स्वतःला शार्प करत राहतो, ते लावून धरतो, ज्याला म्हणतात ना लावून धरणं, ते अनेक वर्ष लावून धरतो आणि एक दिवशी सक्सेसफुल होतो.
0: बरोबर. सांगली मधून बरेच कलाकार राज्य नाट्य असेल किंवा इतर नाटकांमधून पुढे येत असतात, पण काय होतं बऱ्याचदा की त्यांचा प्रवास इथंच थांबतो, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: राज्य नाट्य स्पर्धा वगैरे मी पण केल्या, अनेक एकांकिका स्पर्धा पण केल्या, ते करायलाच पाहिजे कारण ती तुमची पहिली पायरी आणि तुम्ही नट म्हणून तिथे चांगले तयार होता.
0: बरोबर.
1: आणि आता माझ्या बाबतीत बोलायचं तर मी अनेक वर्ष जवळजवळ 7-8-9 वर्ष मी एकांकिका स्पर्धा आणि या नाटकांच्या स्पर्धा महाराष्ट्रभर करत राहिलो. त्याच्यानंतर मग मी टेलिव्हिजन सुरू केल्यानंतर नाटक करायला मला वेळ नाही मिळाला, मग बऱ्याच वर्षांचा गॅप पडला थिएटरमध्ये. पण जेव्हा पुन्हा ह्या शिकायला गेलो एक नाटकाच्या निमित्तानं पुन्हा मी रंगमंचावर आलो ना, तेव्हा मला जाणवलं नाही की मध्ये आपली गॅप गेली आहे. कारण ते ट्रेनिंग मागे मी 8-9 वर्ष जे एकांकिका स्पर्धा आणि नाटकात काम केलो तो हा त्याचा फायदा होतो. इव्हन मला कॅमेरासमोर काम करताना पण त्याचा फायदा होतो. तो थिएटर हा बेस आहे, ट्रेनिंग आहे, फक्त त्याच्यात अडकून नाही राहिलं पाहिजे. कारण स्पर्धा ही नशा असते. तुम्ही एखादा करंडक जिंकलात, एखादी स्पर्धा जिंकलीत, एखाद्या स्पर्धेत तुम्हाला अभिनयासाठी प्रमाणपत्र मिळालं, बक्षीस मिळालं की आपल्याला असं वाटतं आता पुढच्याही स्पर्धेत करूया. आणि की अनेक लोक मी बघितलेली आहेत की अनेक वर्ष आयुष्याची फक्त स्पर्धा करत राहतात. स्पर्धा ही नशा आहे, वाईट नाहीये, पण तिथे तुम्ही ठरवून थांबलं पाहिजे. जर तुम्हाला ऍक्टर म्हणून प्रोफेशनल

0: करिअर करायचं असेल तर म्हणतोय ठरवून कुठेतरी काही वर्षांनी थांबलं पाहिजे स्पर्धा करणं आणि नाटक व्यवसायामध्ये येणं, ऍक्टिंग म्हणून व्यावसायिकरित्या काम करणं सुरू केलं पाहिजे कुठेतरी. कारण स्पर्धेमध्ये काही पैसे मिळत नाही तो तुम्हाला, पैसे उलट द्यावेच लागतात ते एंट्री फी भरायला आणि सेट उभा करायला आणि सगळ्या लोकांचा प्रवास खर्च भरायला, त्याच्यात काही पैसा मिळत नसतो तुम्हाला. सो प्रोफेशनली काम करायचं असेल तर ठरवून थांबलं पाहिजे आणि तुम्हाला पुढच्या मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन्स दिल्या पाहिजे.
1: बरोबर आहे सर. सर तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल आणि त्याचबरोबर इतर गोष्टींबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलं, आमच्याशी छान गप्पा मारल्यात आणि फोन इनद्वारे आज आमच्याशी तुम्ही जोडले गेला आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू सो मच. लहानपणापासून आमच्या घरी टीव्ही खूप उशिरा आला बरं का, रेडिओच असायचा आणि सकाळ झाली की आई आमची चांगली आकाशवाणी लावायची. आताही ते रुटीन आहे. आता आम्ही राहतो मुंबईत पण मी माझ्याकडे ते AIRचं ऍप आहे, त्याच्यावर मी अनेकदा चांगली आकाशवाणी ऐकत राहतो. सो एवढी सवय आहे वर्षानुवर्षाची आम्हाला, तर त्या चांगली आकाशवाणीवर आपली मुलाखत होणं यासारखा आनंदाचा दुसरा क्षण नाही. थँक्यू सो मच.
1: येस, थँक्यू सो मच सर, आणि पुन्हा एकदा शुभेच्छा.

0: तर आज आपल्यासोबत होते ऋषिकेश शेलार आणि त्यांचा नाटक त्याचबरोबर टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रातील प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी आकांक्षा तुमचा निरोप घेते. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
1: नाट्यशिले टेलिव्हिजन अभिनेता ऋषिकेश शेलार यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10:01 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि वैजयंता लिमये यांनी गायलेलं भुजंग या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

धर्मकन्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळीराजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आहे चानी या चित्रपटातलं.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। गाता रहे मेरा दिल या आपल्या हिंदी चित्रपट गीतांच्या सुरेल मैफिलीत आज मनापासून आपलं स्वागत। मी आपल्यासोबत रोहित इंदोलीकर। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो रोज आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो, वेगवेगळ्या सदाबहार गीतांचा आनंद घेत असतो। आजच्या कार्यक्रमात देखील आपण उर्दू शायर, हिंदी चित्रपटाचे कवी गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली काही सदाबहार गाणी ऐकणार आहोत। सोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दलही थोडंफार जाणून घेणार आहोत। तर कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं।

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हम दोनो या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जयदेव यांचं. तर श्रोते हो, प्रख्यात कवी गीतकार साहिर लुधियानवी यांचं खरं नाव अब्दुल हई असं असून त्यांचं टोपण नाव साहिर आहे. त्यांचा जन्म 8 मार्च 1921 रोजी लुधियाना इथं झाला. साहिर यांचं शिक्षण लुधियानाच्या खालसा हायस्कूलमध्ये झालं. 1939 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांना शायरी लेखनाचा छंद लागला. साहिर 1943 लाहोरला आले आणि त्याच वर्षी त्यांनी तलखिया हा आपला पहिला कविता संग्रह प्रकाशित केला. तलखियाच्या प्रकाशनानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. 1945 ते अदब ए लतीफ आणि शाहकार या प्रसिद्ध उर्दू मासिकाचे संपादक झाले. नंतर ते सावेरा या द्वैमासिकाचेही संपादक झाले. तर साहिर लुधियानवी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलूयाच, पण तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं नया दौर या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे सदाबहार गीत. संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध कवी गीतकार साहिर लुधियानवी यांची काही सदाबहार हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं दाग या चित्रपटातलं हे गीत. या गीतासाठी आवाज आहे किशोर कुमार यांचा.

श्रोतेहो, 1949 मध्ये दिल्लीला आल्यानंतर तिथं त्यांनी शाहराह आणि प्रीतलादी या उर्दू मासिकांचं सुद्धा संपादन केलं. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या आझादी की राह पर या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम गाणी लिहिली, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती नौजवान या चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्यांमधून, ज्याचे संगीत दिग्दर्शक होते सचिन देव बर्मन. नौजवान चित्रपटातलं थंडी हवाए लहरा के आए हे गाणं त्या काळी खूप लोकप्रिय झालं आणि आजही तितकंच ते लोकप्रिय आहे. नंतर साहिर लुधियानवी यांनी बाजी, प्यासा, फिर सुबह होगी, कभी कभी यासारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी लिहिली. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया कभी कभी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे सदाबहार गीत. संगीत आहे खय्याम यांचं.

हे होतं ताजमहल या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं रोशन यांचं. तर श्रोते हो, आपल्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीत साहिर लुधियानवी यांनी सचिन देव बर्मन, संगीतकार एन दत्ता, शंकर जयकिशन, खय्याम, रवी अशा अनेक संगीतकारांसोबत काम केलं. कार्यक्रमात पुढे वळूया आणि यानंतर ऐकूया गुमराह या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे सदाबहार गीत.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गुमराह या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं.

दिल की को मंगे है जवा रंग में डूबा है समा।

हे होतं हेमंत कुमार आणि गीता दत्त यांनी गायलेलं मुनीमजी या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं SD बर्मन यांचं.

त्रिशूल या चित्रपटातलं लता मंगेशकर, किशोर कुमार आणि येसुदास यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कहियाम यांचं. आणि या गीताबरोबरच गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला योगिता चितळे यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हे होतं प्राजक्ता रानडे यांनी गायलेलं अनिल कांबळे यांचं गीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अपर्णा संत यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. गायक होते स्वप्नील बांदोडकर. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोतेहो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण मुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोतेहोणी मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षाने जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वायानं दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा.

आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राई यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी येची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेगी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना या

सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्याः. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो? खुशालपणे केर, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, गाळसाळ, निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर, माझा परिसर स्वच्छ राहावा, पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या, तळे, विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन, जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु, पक्षी, प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

महत्वाचं आहे. एक दिवस आपल्याला असं येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीनी श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहिती आहे. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा

पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी होता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी

आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते. पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळ झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसा आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम. अमृत हा समान आहे, त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय. आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यात नव्हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

विश्वाकोकोळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्यकारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्रानी तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्रानी तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत, दिंडीत वर्णन केलं.

असं वाटलं त्या सगर पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या

अंगावर मारण्यासाठी धावून गेले श्रोते गो, पण ते कपिल मुनी आहेत. आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली, पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते, आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय. आणि अंशुमननी पाहिलं, कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटले. आणि म्हणून वर्णन केले आरेमध्ये.

अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय, पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो वर्ष

अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथांनी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय.

गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवाहाचा आवेग, तो जा गाठेल थेट पाताळ,

संगमी। आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अगं एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही। आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर। आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अगं आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल। किती पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील। बरं, तू मुळातच पावन आहेस। आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो।

म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकरांनी आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथांनी प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर्य प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करू.

आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा जो उतरली गंगा आली रे अंगणी आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात. वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या तळी विहिरी नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय. आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा जतन करून ठेवा की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का, आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं स्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा म्हणे त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते हो सांगून ठेवलंय प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्यात आपल्याला

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे

0: प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर. आपली रजा घेते.

श्रोत्याहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरेर यांनी.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

श्रोतेहो, ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतोय. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine

0: all of them coming together because of that West Asia crisis, what is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिनाभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिन निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून

0: ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊ नये एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हरणी बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात

0: महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खाजगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं हे गीत.

0: कर्तव्य. मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोत्याहो भावदराच्या शेवटी आपण ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची ही रचना.

0: श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
2: प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या पहिल्याच कादंबरीला 1925 साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत मुंबईत संघर्ष करत जगणाऱ्या एका तरुणाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण येतं. चाळ संस्कृतीत राहणारा, मित्रासोबत भाड्याने खोली शेअर करणारा आणि गावाकडच्या कुटुंबासाठी कमावणारा हा नायक असंख्य स्थलांतरित तरुणांचा प्रतिनिधी वाटतो. अस्थिर नोकऱ्या, खानावळीतलं जेवण, रोजच्या खर्चाची तारेवरची कसरत आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्यातून तो बापडा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहतो. या कादंबरीत मोठ्या शहरातल्या एकटेपणाची जाणीव ठळकपणे दिसते. त्याचबरोबर कष्टकरी वर्गाचं जगणं, हातगाडीवर काम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांचं वास्तववादी चित्रणही लक्षवेधी आहे. कादंबरीची भाषा ही तिचं मोठं बलस्थान आहे. चाळीत झोपड्यात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीयांची बेधडक, उघड आणि कधीकधी शिवराळ वाटणारी भाषा नायकाच्या मनस्थितीला अस्सलपणे व्यक्त करते. त्यामुळे त्याचा राग, असहायता आणि चीड वाचकांपर्यंत थेट पोहोचते. घटनांचं चित्रणही तितकंच प्रभावी आहे. दादर, माटुंगा, मस्जिद अशा भागांचं वर्णन केवळ पार्श्वभूमी न राहता त्या त्या जागांचा जिवंत अनुभव देतं. रस्त्यांवरची गर्दी, फेरीवाले, कष्टकरी आणि त्यातून निर्माण होणारं चिकट चित्र म्हणजे कोलाज हे या शहराचं वास्तव उभं करतं. नायकाच्या आयुष्यात संगीताचं विशेष स्थान आहे. संगीत त्याच्या भावविश्वाला आकार देतं. काही ठिकाणी त्याचं चिंतन लांबतं असं वाटतं, तरीही प्रसंग चित्रणाची कादंबरीकाराची ताकद अनेक ठिकाणी जाणवते, विशेषत शेवटच्या भागातल्या राड्याच्या प्रसंगात. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भडंग, एका झाडाची सवय न व्हावी, एका स्थानाची सवय न व्हावी असा आहे. गावाची ओढ आहे पण शहराशिवाय

0: कर्णोपाय नाही हे तो पक्क जाणून आहे. सगळीकडे असून कुठेच नसणारा नायक कोणत्याच गोष्टीत मर्यादेपेक्षा जास्त गुंतून पडत नाही किंवा समोरच्याला गुंतवून ठेवत नाही, कारण त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि आपलं भविष्यही माहीत आहे. अकाली वयात जबाबदारी अंगावर पडलेला, तरीही जबाबदारीपासून अजिबात पळणं काढणारा नायक आपल्याला आवडून जातो. या सगळ्यात अधूनमधून घुसमटत विस्कटत जाणारा आणि आपली यातून आता सुटका नाही हे कळलेला नायक कादंबरीच्या उत्तरार्धात वाचकाला अधिक गुंतवून ठेवतो, आपल्या निवेदनातून अधिकाधिक चिंतनाच्या पातळीवर जातो. या सगळ्या संघर्षातही नायकाच्या मनात करुणा आणि प्रामाणिकपणा टिकून राहतात. इतर पात्रांसोबतच्या नात्यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते. तो वास्तव स्वीकारतो पण त्याच्याशी झुंज देत राहतो. गाव आणि शहर यांच्यात अडकलेला नायकाचा आत्मसंघर्ष प्रभावीपणे व्यक्त होतो. एकूणच ही कादंबरी एका संवेदनशील विचारशील तरुणाच्या घुसमटीची आणि जगण्याचा अर्थ शोधण्याच्या धडपडीची कथा आहे. काय लिहितो तो? खूप वेळ नुसता बसून राहतो. आधी वाटलं नुसतं बसून राहावं, नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यात अर्थ नाही, पण नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यातही सजीव क्रिया आहे. त्यात गोष्ट आहे, तिला अर्थ आहे, त्यात आपणच. गोष्टी सांगितल्या नाही तर त्या मरतात हे त्यातल्या त्यात खोटं वाटतं. सांगणं सुरूच असतं प्रत्येकाचं. दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे अशी अट नको. गोष्टीला ती अट मारते. गोष्ट जिवंत असते कायम, असं सांगणारा हा नायक लेखक. ही कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा, घुसमटीचा, एकट्या आणि एकाकी भावनेचा एक कोलाज आहे जो अनेकांना आपलासा वाटेल.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोत्याहो, दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे गाई म्हशींमधील आत्मविचाराची लक्षणं आणि उपचार.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गाई म्हशींच्या किण्वन पोटातील पशु आहार, हिरवा आणि कोरडा चारा, सायलेज इत्यादींचे पचन ही एक किण्वन प्रक्रिया आहे, ज्यामध्ये हे सर्व कोट्यवधी जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव आहार पचवतात. ही सर्व प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात होते, म्हणजेच पचनाच्या वेळी किण्वन पोटात प्राणवायू नसतो तर कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन हे वायू असतात. किण्वन पोटातील पाचक रसामध्ये विविध प्रकारचे जीवाणू हे विविध विकर स्त्रवतात. त्याद्वारे चाऱ्यातील तंतुमय खाद्यातील प्रथिने, कर्बोदके आणि तेल इत्यादींचे पचन होते. गाई म्हशींच्या पोटात ही फर्मेंटेशन प्रक्रिया अखंडपणे सुरू असते. या सर्वात मोलाची भूमिका बजावतो तो किण्वन पोटाचा सामू. किण्वन पोटाचा सामू 5.8 ते 6.8 या दरम्यान असला पाहिजे, तर पचनाला योग्य वातावरण तयार होते. सामू कमी झाला आणि जास्त वेळ आम्ल स्वरूपात राहिला तर जनावर ऍसिडोसिस या आजाराला बळी पडते. किण्वन पोटातील ऍसिडोसिस हा दुभत्या जनावरांच्या पचन संस्थेशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जनावरांचे शारीरिक नुकसान होते. या आजारामुळे जनावरांच्या उत्पादनात अचानक मोठी घट येते. अभ्यासानुसार तीव्र ऍसिडोसिसमुळे दररोज प्रति गाय सुमारे 3 लिटर पर्यंत दूध उत्पादन कमी होऊ शकते. दुधातील फॅट आणि प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे दुधाला योग्य दर मिळत नाही. किण्वन पोटाचा सामू 5.8 खाली गेल्यामुळे अन्नाचे पचन कमी होते, ज्यामुळे जनावरांना भूक लागत नाही. पोटातील आम्लामुळे यकृतात गळू तयार होतात, ज्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जनावरांना तीव्र जुलाब होतात आणि पोटात गॅस धरल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. ऍसिडोसिसचा थेट परिणाम जनावरांच्या खुरांवर होतो, ज्यामुळे ती लंगडतात. हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. यावर उपाय म्हणून ऍसिडोसिससाठी मुख्यत्वे चारा आणि खाद्यातील तंतुमय घटकांचा आहारात योग्य समावेश करणे आवश्यक आहे.

0: कारण चांगले तंतुमय घटक तोंडात चघळण्यास आणि लाळ उत्पादनास मदत करतात. लाळेतील घटक नैसर्गिकरित्या किण्वन पोटातील आम्ल कमी करतात. आहारात चाऱ्यातील NDFचे प्रमाण 17-23% दरम्यान राखले पाहिजे आणि पुरेसे तंतुमय घटक देण्यासाठी चाऱ्याचे किमान 50% कण 8 मिलीमीटर चाळणीवर टिकून राहिले पाहिजेत. अगदी बारीक कुटी करू नये. सोडियम बायकार्बोनेट, रेड आल्गी किंवा कॅल्केरियस शेवाळ यांसारखे बफर पूरक म्हणून दिल्यास किण्वन पोटाचा सामू स्थिर ठेवण्यास आणि दुधातील फॅटचे उत्पादन सुधारण्यास मदत होऊ शकते. जेव्हा जनावरांना ऍसिडोसिस झाल्याची चिंता असते तेव्हा प्रति जनावरांच्या आहारात प्रतिदिन बफर समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते. दुभत्या जनावरांमधील रुमिनल ऍसिडोसिस प्रामुख्याने आहारातील असंतुलनामुळे होतो, ज्यामुळे किण्वन पोटामध्ये अतिरिक्त आम्ल तयार होते. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मका, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य आणि साखर यासारख्या लवकर आमणाऱ्या कर्बोदकांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे, ज्यामुळे अस्थिर मेदामले आणि लॅक्टिक ऍसिड तयार होऊन रुमेनचा सामू कमी होतो. तंतुमय घटकांची कमतरता असलेल्या आहारामुळे रवंथ करण्याची क्रिया आणि लाळेचे उत्पादन कमी होते. जे किण्वन पोटाची आम्लता नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात आहारात अचानक बदल, विशेषतः जास्त प्रमाणात पशुखाद्याकडे वळणे किण्वन पोटाचे सूक्ष्मजैविक संतुलन बिघडवू शकते. अति खाणे आणि जास्त धान्ययुक्त आहाराशी जुळवून घेण्यास लागणारा वेळ आणि निवडक खाद्य सेवन यामुळे धोका आणखीन वाढतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात गाई म्हशींमधील आत्मविषाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. उद्याच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयी माहिती. श्रोतेहो, वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची. पुनःप्रसारित करीत आहोत आम्ही हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळी मधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती

0: स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीती कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे. त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
0: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिला आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांना दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं.

डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हरणे

0: हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लडिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:54 दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.
2: जी इत गजब हुई गवा. बिल्ली की हत्या, आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई ना बनावेंगे अब, बल्कि हम तो रसोई में पैरों ना धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ
3: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या ना उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू बहू ये क्या कर डाला है?
4: अब इब का हुई अम्मा जी. हाँ कहो तो पंडित जी को बुला ले हम.
3: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ जाओ जल्दी से जाओ जाओ पंडित जी को बुला लो.
5: बिल्ली की हत्या की खबर बिजली की तरह पड़ोस में फैल गई. पड़ोस की औरतों का रामू के घर तांता बंध गया. चारों तरफ से प्रश्नों की बौछार और रामू की बहू सिर झुकाए बैठी. पंडित परम सुख को जब यह खबर मिली उस समय वो पूजा कर रहे थे. खबर पाते ही वे उठ पड़े.
6: सुनती हो भगवान? भाई भोजन न बनाना. लाला घासीराम की पतोहू ने बिल्ली मार डाली. प्रायश्चित होगा, पकवानों पर हाथ लगेगा.
5: पंडित परम सुख चौबे छोटे और मोटे से आदमी थे. लंबाई 4 फीट 10 इंच और तोंद का घेरा 58 इंच. चेहरा गोल मटोल, मूछें बड़ी बड़ी, रंग गोरा, चोटी कमर तक पहुंचती हुई. कहा जाता है कि मथुरा में जब मनसेरी खुराक वाले पंडितों को ढूंढा जाता था तो पंडित परम सुख जी को उस लिस्ट में प्रथम स्थान दिया जाता था. पंडित परम सुख पहुंचे और कोरम पूरा हुआ. पंचायत बैठी. सास जी, मिश्रानी, किस्नु की माँ, छन्नू की दादी और पंडित परम सुख. बाकी स्त्रियां बहू से सहानुभूति प्रकट कर रही थी.
3: अरे पंडित जी, बिल्ली की हत्या करने से कौन नरक मिलता है बताइए जरा.
6: हाँ हाँ पत्रा देखकर अभी बताता हूँ. ये हाँ, अब ऐसा है, बिल्ली की हत्या अकेले से तो नरक का नाम नहीं बतलाया जा सकता. वो मुहूर्त भी मालूम हो जब बिल्ली की हत्या हुई तभी नरक का पता लग सकता है. क्यों मिश्रानी, ये हुआ कब?
2: अरे यही कोई 7 बज रहा होगा सवेरे का.
6: 7 बजे सुबह.
5: पंडित परम सुख ने पत्रे के पन्ने उल्टे अक्षर

ಜೂಡರೇ ಮಗ ನೂಗ ಮಗ ನೋಡಿರಡೇ ಮೈ ಹೋ ಝುಮ್ ಝುಮ್.

मध्यम लहरी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. श्रोतेहो नमस्कार. सायंकालीन प्रसारणात आपलं हार्दिक स्वागत. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं थेट प्रसारण

परीक्षा म्हणून शंकर भगवानांचं बीज वाढलं, अग्निदेवाने भक्षण करावं. मग मात्र प्रकार काय झाला, त्या अग्निदेवाला गर्भ सामावला, अग्निदेवाला पश्चाताप झाला, स्वामी यातून मला बाहेर काढा, काहीतरी मार्ग काढा. मग कैलासपती भोळ्या शंकराने सांगितलं, एकदा दिलेला शाप मागे घेता येत नाही, परंतु यातून तुला उशाप म्हणून काहीतरी मार्ग सांगतो. मग मात्र त्या कैलासपती भोळ्या शंकराने काय केलं, त्याने सांगितलं हा गर्भ गंगेतीरी नेऊन टाक. मग मात्र प्रकार काय झाला.

शिवशंकरने सांगितल्याप्रमाणे त्या अग्निदेवाने गंगेच्या पाण्यावरती गर्भ टाकून दिला. मग ज्या सहा कृतिका स्नानासाठी आल्या, स्नान झालं, थंडी लागली म्हणून अग्नी पेटवला. एकदा अग्नी पेटवल्यानंतर तो विझवता येत नाही. मग तो शेक घेत असताना अग्नीचा

नको साहिगर्भ असणारे शंकराचं बीज

टाकला साधनी न तो गर्भ काढला आणि गंगेत्री टाकला मग मात्र ब्रह्मदेवाचं काम असतं जन्माला घालण्याचं. ब्रह्मदेवाला काळजी.

मग सहा श्रेय असणारा बारा हात असणारा कार्तिक स्वामी नावाचा मुलगा जन्माला आला. पार्वती मातेनं त्याचं संगोपन केलं, लहानचा मोठा केला. मग मात्र सहा शिर असल्या कारणास्तव त्याला षडानन म्हटलं जातं. आणि मग हा षडानन नेमकं याच्या मंदिरात जाण्याची नेमकं हित आणि वार कोणता.

माता भगिनींना महिला मंडळींना कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाता येत नाही आणि म्हणून कार्तिक स्वामीचं दर्शन कार्तिक पौर्णिमेला घेतलं जातं। आर सुरावर

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. यामध्ये बाळू बोरुडे आणि सहकार्यांनी गायलेलं भेदिक आपण ऐकलं. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सांगली केंद्र, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत मधून बातमी ऐकण्यासाठी जाऊया दिल्ली केंद्राकडे.

श्रोतहो कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया सुरुवातीला आजचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर साहित्य सौरभ. या कार्यक्रमात आपण ऐकाल पुष्पा सरदेसाई यांचा ललितबंध घर असावं घरासारखं. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 आणि 7:30 माझा वार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. पॉप संगीत आपण ऐकाल रात्री 8:15. समाचार संध्या 8:45. न्यूज ऍट 9:00 ही दोन्ही बातमीपत्रं तसंच 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपकी पसंत नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरुण कशाळकर यांनी गायलेला राग दरबारी कानडा आपण ऐकाल. आजचे कार्यक्रम आपण जाणून घेतले.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या मंगळवार दिनांक 26 मे 2026 प्रातःकालीन प्रसारण सभा 5:56 मंगलध्वनीनं सुरू होईल. 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. गिरवाणवाणी या कार्यक्रमात 6:05 अन्नपूर्णा स्तोत्र आपण ऐकाल. प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10 प्रसारित होईल. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात मूलस्थानी जलसंधारण याविषयी संकलित माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. आरोग्यम धनसंपदा 6:45 परिसर या कार्यक्रमात 6:50 आपण ऐकाल जागतिक तापमान वाढ भाग दुसरा. वक्ते आहेत आदिती शारंगधर. प्रादेशिक बातम्या 7:10 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आणि यानंतर गाणी मनातली आपण ऐकाल. समाचार प्रभात 8:00 मॉर्निंग न्यूज 8:15 दिल्ली केंद्रावरून. राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 8:40 अमृत कलश हा कार्यक्रम 9:10 आणि 6:35 यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणी यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4.

सकाळी 9:30 प्रभातीचे रंग हा कार्यक्रम लेखन शिवराज काटकर यांचं ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम 10:00 आपण ऐकाल. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 प्रसारित होईल. सकाळी 11:00 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आपण ऐकाल. यानंतर भावधारा 11:40 आपण ऐकाल. दुपारी 12:00 मुंबई केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ठळक कार्यक्रम जाणून घेऊया. सुरुवातीला वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका स्मिता जोगळेकर, आणि यानंतर दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत. वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारण सभा 5:00 सुरू होईल. सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. युवावाणी 5:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. लोकसंगीताच्या कार्यक्रमात संध्याकाळी 6:05 भागवत नगपुरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भजन आपण ऐकाल.

संध्याकाळी 7:15 आणि वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत संध्याकाळी 7:30 यामध्ये आवड बळीराजाची हा श्रोत्यांच्या आवडत्या गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:05 मुंबई केंद्रावरून. हिंदी भक्तिगीतं आपण ऐकाल रात्री 8:15, 8:45 समाचार संध्या, 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्रं. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10 आपली आवड शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म कार्यक्रमात रेखा देशपांडे यांनी गायलेला राग बसंत बहार रात्री 10:30 आपण ऐकाल. याबरोबर नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आपण जाणून घेतलेत. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्र. थोड्याच वेळात साहित्य सौरभ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. विमल लिमये यांची ही कविता आपल्या सगळ्यांना माहीत असलेली. श्रोते हो, घर आपल्या सगळ्यांचीच आवडती जागा. दिवसभर कामाच्या निमित्त

0: आपण बाहेर असतो किंवा काही कामाच्या निमित्तानं आपण बाहेर गावीही जातो, पण ओढ असते ती घराची. हे घर बनतं कसं? दगड, विटा, माती यानं हे घर बनतच नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, घर बनतं ते त्यातल्या माणसांनी. या दोन्हीचाही समन्वय जर उत्तम असेल तर या घराची ओढ आपल्या सगळ्यांना असते. आज आपण जो ललितबंध ऐकणार आहोत त्याच्या लेखिका पुष्पा प्रभुदेसाई आपल्याला हेच सांगतायत. ऐकूया घर असावं घरासारखं, पुष्पा प्रभुदेसाई यांचा ललितबंध.
1: संध्याकाळी गच्चीवर चक्रा मारत होते, तिन्ही सांजा झाल्या होत्या. सहज आकाशाकडे पाहिले, पक्षी अगदी ओळीने आपल्या घराकडे, घरट्याकडे परत निघाले होते, अगदी एकाच वेगाने. मग माझे विचार चक्र सुरू झाले, यांची घरं कशी असतील बरं, आणि ती त्यांना बरोबर कशी सापडत असतील बरं. घराचा विचार करता घरं किती प्रकारची वेगवेगळी, म्हणजे पक्ष्यांची घरटी, त्यातही सुगरणीचा खोपा, सिंहाची गुहा, सशाचे बीळ, सापाचे वारुळ, जनावरांचा गोठा, घोड्याचा तबेला, असे कितीतरी. माणसाच्या घराचा विचार करता झोपडी, त्याहून लहान खोप, कुडाचे घर, कौलारू, फ्लॅट, इमारत, अगदी राजाचा राजवाडाही, सगळी वेगवेगळ्या रूपातली घरच ना. प्रत्येक जीवाची अन्नाप्रमाणेच निवाऱ्याची, सुरक्षेची, आश्रयाची जागा असणे महत्त्वाचे असते, आणि ती जागा म्हणजेच घर. पक्षी, प्राणी, अगदी माणूससुद्धा ठराविक वेळ झाली की त्याची पावले घराकडे आपोआप वळायला लागतात. घर म्हणजे खरोखरच एक जादू आहे असं म्हणायला हरकत नाही. एक दोन अनुभव सांगावेसे वाटतात मला. रोज दारावरून म्हशी जात असतात, संध्याकाळी गुराखी नसला तरी त्या सगळ्या न चुकता बरोबर आपल्या घरी जातात. आम्ही कधीतरी बैलगाडीतून 10-15 मैल दूर असलेल्या गावी गेलो तर येताना रात्र झाली आणि गाडीवान झोपला असला तरी बैल रस्ता न चुकता बरोबर आपल्या घरी गाडी आणायचे. एका अपार्टमेंटमध्ये एका कुत्र्याला भुंकण्याला कंटाळून त्या लोकांनी त्याला दूर नेऊन सोडले. त्याच रात्री एक दोन घरात चोऱ्या झाल्या. घराच्या ओढीने 3 दिवसांनी कुत्रा परत घरी आला. त्याला बघून सर्वांचे डोळे पाणावले. सर्वसामान्यांचा विचार करता कोणीही कायमचे हॉटेलमध्ये किंवा उघड्यावर राहू शकत नाहीत. संसारी व्यक्तीला किंवा कोणालाही घर हे हवेच. घर माती, चुन्याचे, दगडाचे, कुडाचे लहान मोठे असले तरी त्याचा पाया मजबूत असावा. त्यावरच वरचा डोलारा उभा असतो ना. पाया कोणाला दिसत नाही पण तोच अत्यंत महत्त्वाचा असतो, तोच त्या घराचा आधार असतो. आता घर कसं असावं याबद्दल मतमतांतरे असतात. घराच्या मुख्य दरवाजासमोरची जागा स्वच्छ आणि सुंदर असावी, येणाऱ्याला आकर्षक वाटावी, अनेक ठिपक्यांना रेषांनी जोडून सुंदर सुंदर आकृतीबंध तयार होतात, त्या ठिपक्यांप्रमाणेच आपल्या स्वागताने रेषांप्रमाणेच अतिथी जोडले जावेत, मित्र जोडले जावेत. घराचा मुख्य दरवाजा ज्यामधून सर्वांची ये जा चालू असते तेथून सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. ऊर्जा येणारा मुख्य दरवाजा यावर घराची पहिली छाप पडते ना. दरवाजा हे एक संक्रमण क्षेत्र म्हणजे बाह्य जगापासून घरात प्रवेश करतो ती जागा. मुख्य दरवाजा छानपैकी तोरण लावून सजवावा, दारावर आपल्या नावाची पाटी लावावी, त्याचप्रमाणे शुभचिन्हांची प्रतीकेही लावावीत. घराला योग्य अशा खिडक्या असाव्यात, ज्या योगे सूर्योदय

सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत नैसर्गिक उजेड घरात राहावा. खिडक्या आणि दरवाजे उघड झाप करताना आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. खिडक्या करताना वायुविजनचाही विचार करावा. या सर्व गोष्टी म्हणजे घराच्या बाह्यांगांचा विचार झाला. पण घराच्या अंतरंगाचा, आंतरिक वातावरणाचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यातले 80 ते 90% आयुष्य कोणत्या ना कोणत्या घरामध्ये व्यतीत होत असते. घरातील सगळ्यांना एका धाग्यातून एकत्र बांधून ठेवले जाते ती जागा म्हणजे घरातील स्वयंपाकघर. स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा तेथेच जात असल्याने स्वयंपाकघराविषयीचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो. घरातल्या सगळ्यांच्या पोटाची भूक तेथेच तृप्त होत असते. त्यामुळे स्वयंपाकघरातच अन्नपूर्णेचे आणि घरातील सर्वांचे मन शांत आणि समाधानी करण्याचे मोठे बळ असते. मला तर असं वाटतं अगदी ओटा, शेगडी, भांडीसुद्धा आपल्याला धन्यवाद देत असतात. छान टुमटुमीत फुगलेली पोळी किंवा भाकरी आपल्या हातांना धन्यवाद देत असते. त्यामुळे घरातलं स्वयंपाकघर हे घरातील अन्नपूर्णेच्या सोयीनुसारच असावं. घराचा दिवाणखानाही लोकांना पुन्हा येथं यावंसं वाटावं असं असावं. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत प्रेरणादायक फोटो किंवा चित्र असावीत. घराचे क्षेत्र किती लहान किंवा मोठे आहे यावरही इतर गोष्टी ठरवाव्या लागतात. आर्थिकदृष्ट्याही विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी शेवटी घरातल्या राहणीमानावर, संस्कारांवर, वर्तणुकीवर, आचारविचारांवर घर ठरत असते. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतीच्या वारंवारितेचे रूपांतर संस्कारात होते. जीवनमूल्य रुजविणारे अनेक संस्कार दैनंदिन व्यवहारात करण्याची रचना कुटुंब व्यवस्थेतच आहे. मी आणि माझे हा संकुचित आणि आत्मकेंद्रित विचार सोडून आपण आणि आपले हा विचार संस्कारक्षम आणि संवादक्षम कुटुंबात रुजला पाहिजे. ज्या घरामध्ये स्त्रिया आणि वडीलधाऱ्यांना किंवा ज्येष्ठांना योग्य सन्मान देत नाहीत तेथे देवाची पूजा करणे व्यर्थ आहे असे मला वाटते. मजबूत ताकदीच्या पायावर जसे घर उभे असते तद्वतच ज्येष्ठ व्यक्तींचे संस्कार तितक्याच ताकदीचे असावेत की ज्या योगे पुढच्या पिढ्या ज्येष्ठांनी दिलेल्या संस्कारांवर आयुष्याचे यशस्वी मार्गक्रमण करू शकतील. आजी आजोबा, मुलगा, सून, नातवंडे जेव्हा एकत्र असतात तेव्हा आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यामधला दुवा आपण असतो. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ही प्रार्थना सर्वांसाठी असते. ती प्रार्थना आणि त्याचा अर्थ मुलांना लहानपणापासूनच सांगितला तर मुलांचे आचरण नक्कीच सात्विक होईल. ज्येष्ठांना तसा मोकळा वेळ बऱ्यापैकी असतो त्यामुळे त्याचा फायदा पुढील पिढीला नक्कीच करून घेता येईल. मंत्रोच्चारणाची कंपने जर घरात असतील तर घर सात्विकतेने भरले जाईल. नकारात्मक शक्ती घरात येऊ शकणार नाहीत. आपण ज्येष्ठांशी कसे वागतो हे चित्र आपल्या मुलांसमोर असते. त्यामुळे त्यांच्यासमोर आदर्श ठेवणे आपले पालकांचे काम आहे. संयुक्त कुटुंब असेल तर वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा विचार आणि त्यातील गर्भित अर्थ, विज्ञान याचे अभ्यासपूर्ण दर्शन नवीन पिढीला घडवून देता येईल. संस्कृतीतील अनेक गोष्टींचे ज्ञान हे पुस्तकात मिळणार नाही. ते ज्ञान पुढील पिढीसाठी यशस्वीरित्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. आजच्या

बदलत्या काळात संयुक्त कुटुंब अवघड असले तरी अशक्य नाही. एकत्र असताना मतभिन्नता ही होणारच, भांड्याला भांडे लागणारच, पण त्याचा विपर्यास भांडणात होऊ देऊ नये. मतभेदात सुसंस्कृतपणा असेल तर स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतंत्र ठेवूनही स्वतःची चूक मान्य करणं यातही मोठेपणा आहे. समोरच्याला नातं आणि मैत्रीची संधी दिली तर वैरभाव राहत नाही. प्रेमळ सुसंवाद हे कोणत्याही नात्याचं मूळ असतं. आपल्या भावना आणि विचार कशा प्रकारे व्यक्त करता त्यावर घराची कुटुंब व्यवस्था अवलंबून असते. घरात प्रत्येकाच्या नात्यात प्रामाणिकपणा असायला हवा. घरातील मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करताना सर्वांचा सहभाग व्हावा. प्रेमळ सुसंवाद, निस्वार्थी आणि पारदर्शक स्वच्छ भावना जवळच्या लोकांशी संबंध दृढ करण्यात महत्त्वाच्या ठरतात. घरातील वेगवेगळी नाती यांचे स्वप्रकाश संवादाची खेळती हवा. परस्परांच्या मायेचा प्रेमाचा रिमझिम पाऊस असावा. येणाऱ्याला आपल्या घरात मोकळेपणा वाटावा. अनेकदा घरातल्या एखाद्या व्यक्तीचे बाहेर काही खटके किंवा निराशा आली असेल तर त्या व्यक्तीला उत्साह देऊन त्याची चौकशी करायला हवी. पराभवाच्या काळातही त्याला त्या घरात मानसिक आधार मिळायला हवा. आणखी

0: व्यक्तीला उत्साह देऊन त्याची चौकशी करायला हवी. पराभवाच्या काळातही त्याला त्या घरात मानसिक आधार मिळायला हवा. आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. तैत्तरीय उपनिषदमध्ये सांगितलं आहे की जेव्हा शिष्य विद्याभ्यास पूर्ण करून आश्रमाच्या बाहेर पडतो तेव्हा गुरु उपदेश करतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या सगळ्यांचे अनुकरण करा आणि माझ्यामध्ये जर काही दुर्गुण असतील तर त्याचे अनुकरण करू नका. हे असं सांगणं म्हणजेसुद्धा केवढा मोठापणा आहे ना. अशी आहे आपली संस्कृती घर आणि कुटुंबाच्या बाबतीतली. भारतीय संस्कृतीचा सारे जग कुतूहलाने अभ्यास करत आहे. आपली संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम या तत्वाची आहे. मग आपण तरी आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबात राहायला काय हरकत आहे बरं. मला आदर्श घर कोणते वाटले असेल तर रांगोळीने या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले. रांगोळीने या म्हटले, दारी तोरणे स्वागत केले. पवित्र वास्तूतच प्रवेश केले, आनंदाने हास्य उमलले. पवित्र वास्तूतच प्रवेश केले, आनंदाने हास्य उमलले. गोड मुखातून शब्द उमटले, पाहता माझे मनही रमले. गोड मुखातून शब्द उमटले, पाहता माझे मनही रमले. संस्काराचे कुटुंब पाहिले, वर्तनतयांचे आदरणीय ठरले. संस्काराचे कुटुंब पाहिले, वर्तनतयांचे आदरणीय ठरले. सारे सारे मदतीला आले, आदर्श घर मी असे पाहिले. सारे सारे मदतीला आले, आदर्श घर मी असे पाहिले. घरासारखे घर मला दिसले.
1: पुष्पा प्रभुदेसाई यांचा घर असावं घरासारखं हा ललितबंध आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

मध्यम लहरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश या कार्यक्रमात श्रोते हो, उद्या सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत भाग 4 आपण ऐकाल. जरूर ऐका आकाशवाणी सांगली केंद्रावरून अमृत कलश हा कार्यक्रम उद्या सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35.

ऐकता आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 7 वाजतात. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: घेतलेल्या किंवा जुन्या नोटांना
1: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: नवी नोट मिळेल
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर

0: पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंग देवबालाल जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले
1: भारत सरकारने मला तो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे पोस्टला ऍड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रवंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू शामराज्य प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे 15 मे पासून चौथ्यांदा इंधन

दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबिनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ.

0: नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 249° ठीक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 26 सेकंद झाली आहेत.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिलं यायचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्र. 7:15 होत आहेत. सुरुवातीला वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझे शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
2: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
2: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टम तयार केली आहे, त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा

0: आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरसोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे डेटा सुरक्षिततेबाबत. कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे. आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे. आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही. आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे. आणि मागचं जे रेकॉर्ड ती पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचा वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केली गेली आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आता यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही कारण तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 एचएफआर आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची जवळपास 100% नोंदी केलेली आहे. वैद्यकीय शिक्षण महापालिका ईएसआयएस यांच्या एचएफआर नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे एचएफआर नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर एचएफआर एचपीआर म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ईएसआयएस, महापालिका यांची नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी, क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, सर्व औषधी निर्मात्यांचे एचपीआर नोंदी

0: करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे HMI सॉफ्टवेअर हे EBDMशी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला, यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालयांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिकांची इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील, त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील, ज्यामुळे EBDM वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती EBDM ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मितावाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच पूर्व मोसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे. याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी. या संदर्भात माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट.

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी, आणि याबद्दल माहिती देतील तज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची, ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्त्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे, तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडा करणे, रोपांची निगा घेणे, सोबत पीक संरक्षण, या सर्व महत्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्वाचं आहे?
1: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे, कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली, आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते, त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला सामोरं जायचं काम पडू शकतं, त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
0: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागे करता जमिनीची निवड कशी करावी?
1: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिकं ही जी आहे यांची मुळे ही जमिनीत खोलवर जातात, आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्यम पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच, तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
0: जमिनीनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपण जी फळपिकं आहेत, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोर, पेरू, करवंद, चिंच, अंजीर, अशा फळपिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळं निवडतो. तसंच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
0: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळपिके आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे, त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमाही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो, जसं

0: केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिक्कू या फळपिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळपिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळपिके जसे बोर, सीताफळ, आवळा, चिंच या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळपिकांची आपण निवड करू शकतो.
1: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी?
0: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोनी आहे, उताराच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे, तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो. पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर हे सारखेच असतं आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
1: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
0: लागवडीचे जे अंतर आहे फळपिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळपिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो. लागवडीचे अंतर या फळपिकांसाठी आपण 6 बाय 6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज जे नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ, तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलै मध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची त्यांच्या रोपांची किंवा कलमांची आपण निवड योग्य रित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे इथून आपण रोपे घेतली पाहिजे किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढीची आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावी. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1 बाय 1 मीटर किंवा 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटरचा जो आपण खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत बधोमत अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 फूट वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात सरळ वाढतात तेव्हा, तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरिता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेचे उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो, जसे निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत जशी निलगिरी, शिवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे, कारण जोडेचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी, तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग

0: किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, जे आहेत सहायक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.

नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या संदर्भात आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊचं मार्गदर्शक.
0: शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये. ते वडिलांची इच्छा होती की बा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं आद्रक पीक. भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बट आद्रक मध्ये काय आहे. आणि मग त्याच्यात आद्रक कडवळ आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला आद्रक मध्ये.
0: या आद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
1: हा, मोसंबी होते आमचे. हा, मोसंबीची बाग केली. बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता. त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला 1 लाख 1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही भाव नसल्यामुळं. मग ते काढून आम्ही आद्रक कडवळलो. आद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1 लाख 20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
0: मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
1: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळे मला मार्गदर्शन गरजच भेटत गेलं.
0: खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
1: आम्ही 6 लोक आहे समजा.
0: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
1: हो सगळे. म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येते. विभागात असं काम आहे त्यांचं. त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
0: अभिनंदन. यासोबतच आपण

0: व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली, तर आता आपलं नियोजन कसं असतं? म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
1: त्याचं काय? आता जास्त भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रीप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर अद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही. 2 एकर ड्रीपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
0: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता? नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
1: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा, सोयाबीन टोकन करून जवळपास 1 एकरी

0: थोडा जास्ती दाखवत होता. जिथं समजा आपली जमीन पाणी धरणार आहे तिथं बेड बनवले, आणि नंतर काय केलं जिथं आपली जमीन बा पाणी धरत नाही तिथं 1.5x2 चा अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली. म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातला बेड नाही केली त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं यासाठी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेड वर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर व्हीडर आमच्याकडे दोन ते पॉवर व्हीडरला थोडी सरीमध्ये चालून ते माती म्हणून त्याला प्रेस करून आणि दाणे झाकून गेले. आणि ते टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रात आम्ही समोर खत पेरून घेतो, सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर. कारण काय होते सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते, त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टायमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
1: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
0: सुरुवातील विष प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार. मला बरेचसे शेतकऱ्याचे कॉल येतात की बा आमच्या हरभऱ्यांवर लागली सुरुवातीपासून हे झालं ते काय. आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ते जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
1: पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय?
0: नाही दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो येवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायपोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
1: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का?
0: आतापर्यंत स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
1: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला कुठले कुठले पुरस्कार होते.
0: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
1: वा वा वा.
0: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
1: खूप छान.
0: जाहीर व्हायचं बाकी. आणि आमचे खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता.
1: एक अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
0: त्याच्यात एक आहे सर, आता सगळ्यात महत्वाचा माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळं माझ्या पिकाची कसं क्वालिटी असते. तर अद्रक मध्ये मी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मग त्या वर्षी पूर्ण बियाणालाच जातो अद्रकचा. तर यावर्षी जवळपास 100 शेतकरी घरी जे जुने अद्रक लावगड झाले त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रक वाले काय करतात, ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सरड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार, 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. तर ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडले जातात आणि त्यांचा फायदा होतो आणि आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बिन काय होते, मी आता यावर्षी 50 पेटलं दिलेली नाही, कारण शेतकऱ्याचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो समजा बा मार्केट आता सध्या बिजवाईचं जे भाव आहे 62-65 पर्यंत पाहिजे, तर आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल, पण बिजवाईचा मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते ते फायदा होतो. आणि डॉलर चेनेत पण तोच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण फ्रेश करून व्यवस्थित भेसळ न देता त्याची काळजी करायची थोडी.
1: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या, आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे, अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
0: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे, मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होत पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी. भाव ते म्हणले का वा काही असो कमी असो जास्त असो म्हणलं तुम्हाला रिक्सेबल रिक्सेबल ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशा देऊ लागतो म्हणजे खर्च वजा जाता जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडा खर्च भी येतो. मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणं बाहेरचं शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील शेणखत आणतील कुजेल नसेल तेच टाकून देतील थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास आता सध्या शेणखत घेऊन ठेवलो सर तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकरडे पाहिले तर तिथं एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेल आहे असं घेऊन टाकलं आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि त्याच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी

आपण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी या सोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: पिंगळीचं भांडण जमलं र पिंगळा पिंगळीचं भांडण जमलं घर किचाळ ती झाडावर गोपण फिरू घर घर
1: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेलं हरीश रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: मध्यम लहरी 249° 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजेतवाने.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं दिनकर लक्ष्मणी यांनी. चित्रपट होता ज्ञानबाची मेघ. मध्यम लहरी 249° अठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्र.

आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 7 दिवसांची CBI कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान

0: त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालार तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन भूतेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना भूतेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू साम्राज्य प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर्स समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6

0: यांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या समोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र. हे रात्रीचे 8:15:25 झाली आहेत. पॉप संगीत ऐकूया. आजचे कलाकार आहेत शारो प्रभाकर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

पॉप संगीत आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्रावरून. आजचे कलाकार आहेत शारोन प्रभाकर. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

शारो प्रभाकर हे आजचे कलाकार होते पॉप संगीत आपण ऐकलोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

0: करू। मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणी सांगली केंद्र रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र 9:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

मध्यमलहरी 249° आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आपकी पसंत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

रसिक श्रोतो हो नमस्कार. आपकी पसंत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या बरोबर आहे शर्वरी. कसे आहात श्रोतो हो? आनंदी आहात ना? मी बरेच दिवसांनी आपण भेटतोय. खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. आणि आत्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून तर तुमचा आनंद आणखीन वाढणार आहे. तुम्ही जी आम्हाला पत्राच्या माध्यमातून गाणी कळवली आहेत ना, ती आपण ऐकणार आहोत. ऐकूया का? चला तर बरीच पत्र आलेली आहेत. प्रेमरोग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मुक्कमपोस बोराळा धरण तालुका मालेगाव इथले श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ यांना हे गीत ऐकायचं आहे. त्याचबरोबर ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण सेनापती कापशीहून श्रोते आहेत. त्याचबरोबर श्री वंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुड जवळका, चंद्रशेखर पाटील, विमलताई पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य कुमार, बाबासो दुकानदार, राजू मिठाई स्टॉप, रवी ग्रुप चौक, चंदूर इथले श्रोते.

0: खूप सुंदर कार्यक्रमाची सुरुवात झाली ना, खूप चांगलं गाणं कळलं तुम्ही. लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील पंडित नरेंद्र शर्मा यांचं हे गीत होतं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. प्रेमरोग या चित्रपटातील होतं. चालेल, आपण आपकी पसंत या कार्यक्रमात भेटतोय थोड्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्रावरून. यानंतर दिवाणी या चित्रपटातील कुमार सानू यांच्या स्वरातील गीत ऐकायचंय. आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्कामपोस बालिंगे तालुका करवे जिल्हा कोल्हापूर, सुप्रिया ओमकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी, तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे श्रोते, उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकेर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सीमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा तालुका बेलोली जिल्हा नांदेड इथले, चांदणी अयूब सय्यद आणि बाळ राजा अमन सय्यद, माहिरा सय्यद.

फकीरे रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथले श्रोते आहेत. रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथले श्रोते संगीता जैन, सूरज जैन, पीआर जैन. तर आता आपण ऐकणार आहात दिवाना या चित्रपटातील आणखीन एक सुंदर गीत. चला तर एकापेक्षा एक छान गाणी तुम्ही कळवताय आणि खूप मजा येते ना कार्यक्रमामध्ये आपल्याला. आणखीन घेऊया मजा. चला तर

कुमार सानू यांच्या स्वरातील समीर यांचं गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी दिवाना या चित्रपटातील हे गीत. यानंतर आपकी पसंद कार्यक्रमात आवड कळवणारे श्रोते आहेत श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राजपेंटर, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथले, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सौ सुशीला, विलास दावणी, कागल, सौ सुजाता, सुरेश कुलकर्णी, कवठे महांकाळ, सुभाष मिणसे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यडराव, सचिन किल्लेदार, भटगा यडराव आणि शशिकांत पाटील कुरुंदवाड इथले हे श्रोते आहेत. त्यांना मेरे सनम ह्या चित्रपटातील गीत ऐकायचं, हे पण गीत खूपच सुंदर आहे. यानंतर श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे, जांभरून इथले श्रोते, तालुका अर्धापूर, जांभरून, दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणी इथले गणेश हारगावकर, सुप्रिया ओमकार, विद्या साईनाथ, संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी इथले श्रोते आणि यवतमाळ, जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, यशोदाबाई, धम्ममित्र, पीबी सिंगणकर, समस्त सिंगणकर परिवार यवतमाळ इथले श्रोते, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौगीतांजली, सयाजी वरुटे, मुकामपोस, हरुल दुमाल, हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पिज, सौ अनुराधा, आकाश शिंदे, मुकामपोस, कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. ऐकूया आणखीन श्रोते आहेत श्री प्रेसेनजी धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्त धनसरे, मयंक अमिता लोंढे, रिद्धी अमृता कांबळे, रितिशा, आशिष धेंडे, अतुल धेंडे, अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, पल्लवी धेंडे, स्वराज धेंडे, समस्त धेंडे परिवार मुक्कामपोस सावळस, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथले श्रोते, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी, तालुका बदनापूर. मेरे सनम चित्रपटातील गीत आता ऐकूया, चला तर

डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथले श्रोते राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये भोलेनाथ कॉलनी इंदोर मध्य प्रदेश इथले श्रोते स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी भाऊ मराठा गणेश दादा मराठा कार्तिक भाऊ मराठा परी संजना मराठा ललिता नारायण खर्चे लक्ष्मीबाई अनाजमंडी रोड वंदना नगर इंदोर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे ललिता नारायण खर्चे गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे मालती स्वाती प्रयाग चौधरी गरीब नवाज कॉलनी वंदना नगर इंदोर रेखा संतोष सूर्यवंशी क्षमा करा रेखा संतोष रघुवंशी शोभा भूपेंद्र रघुवंशी बबीता सुरेंद्र रघुवंशी पूजा विकी रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी गणेश कार्तिक खर्चे एअरपोर्ट रोड वंदना नगर इंदोर इथले श्रोते कुमारी वंदना मराठा भाऊ मराठा गणेशदादा मराठा गांधी चौक रोपड पंजाब इथले श्रोते हरदेव मिका बलविंदर बिरक जयतेक बिरक मिका बिरक चंडीगढ इथले श्रोते टी डी मल्होत्रा ऋतिक मल्होत्रा प्रतीक मल्होत्रा जयवीर सिंग ठाकूर डॉक्टर अमनदीप अनिल शर्मा कालकासे शुभचंद्र बजाज बिट्टा बजाज आणि साहिल

कार्यक्रमाची वेळ आपल्याला संपत आलेली आहे, त्यामुळे हे गाणं आपल्याला पूर्ण नाही ऐकता येतं आहे. खूप चांगली गाणी आज कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सांगली केंद्र यानंतरचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आज आपण ऐकणार आहात अरुण कशाळकर यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण अरुण कशाळकर यांनी गायलेला राग दरबारी कानडा ऐकलात. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 249° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:00 सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.